श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणामध्ये मी हार्दिक स्वागत करतो। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आणि तुमच्या रेडिओवर। श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11, श्रावण शके 1948, अर्थात 2 ऑगस्ट 2026। प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

आकाशवाणी से है अमरावती केंद्र आहे एफएम फ्रिक्वेन्सी 101.5 मेगाहर्ट्स वर ठीक 6:58 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. आणि आजच्या या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताने.

यानंतरची भक्तिरचना आहे संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली. स्वर सुरेश वाळकर यांचा आणि संगीत संयोजन प्रभाकर पंडित यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरचं भक्तिगीत आहे संत एकनाथ महाराज यांचं. स्वर आहे भीमसेन जोशी यांचं आणि संगीत संयोजन राम फाटक यांचं.

यानंतरची भक्तिरचना आहे सुनंदा पाटील यांची. संगीत विलास पुजारी यांचा आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील पुढलं भक्ती रचना आहे संत तुकाराम महाराज यांनी शब्दबद्ध केलेली. स्वर अजित कडकडे यांचा आणि संगीत केदार प्रभाकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत. श्रीधर फडके यांचं संगीत आणि स्वर सुरेश वाडकर यांचं.

श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या भक्ती रचनेसोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 6:35 झालेले आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. या रूपरेषेनंतरच ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने चिंतन. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं आणि वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष.

0: सात वाजून 25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 सुगम संगीत, 8:40 एक ही फिल्म से हा कार्यक्रम, ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात केली जाईल. आणि आज लोकजागर या कार्यक्रमामध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ञ जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. त्यानंतर ठीक 10:30 जितेंद्र घोडके सराफ द्वारा निर्मित प्रायोजित कार्यक्रम, 10:45 न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर ठीक 11 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमायशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 1 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते हो, आता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 3 August 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. पहाटे 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प, यामध्ये मैत्री या विषयावर वसुंधरा कुलकर्णी यांचे विचार, वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 मिश्र संगीत, 8:40 जागतिक स्तनपान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली, हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असेल. ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. यामध्ये विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये माझा कला प्रवास, गझलकार रंगकर्मी आणि निवेदक या विषयावर अनंत नांदूरकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा गीतगंगा हा कार्यक्रम आणि त्यानंतर ठीक 11 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नए तराने. ठीक 12 अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्याल. या व्यतिरिक्त प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. ठीक 6:42 झालेले आहेत. आता ऐकूया विचारपुष्प हे सदर. आज साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने चिंतन, लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे स्पृश्य

0: अस्पृश्यतेचे भयानक चटके सोसणाऱ्या समाजात जन्मले. त्यांनी अपरिमित विपन्न अवस्था भोगली. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या त्यांच्या जन्मगावी दारिद्र्य आणि उपासमार यांना ते कंटाळले. जोडीला शोषण आणि दुःख होतच, त्यातून सुटका व्हावी म्हणून पायी चालत मुंबईला आले. माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये राहिले. रूढार्थानं त्यांना शालेय शिक्षण घेताच आलं नाही, जीवनाच्या अनुभवाच्या शाळेत त्यांचं खरं शिक्षण झालं. तिथंच त्यांची अक्षर ओळख झाली, तशीच अक्षर वाङ्मयाची निर्मितीही. अण्णाभाऊंनी अन्नाच्या शोधात मुंबईपर्यंत भटकंती केली, भांडवली समाजव्यवस्था जवळून पाहिली, तिचे शोषणाचे अनुभव घेतले, चटके सोसले. त्यातून त्यांचं सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांचं आकलन वाढत गेलं. वर्ग संघर्षाची तीव्र जाणीव झाली. त्या जाणीवेतून एक क्रांतिकारी कलावंत निर्माण झाला. अण्णाभाऊंनी समाजातील वास्तवाकडं कामगार वर्गाच्या जाणीवेतून पाहिलं. त्यांच्या विचारावर मार्क्सवादाचा जबरदस्त प्रभाव होता. अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, पोवाडे, गाणी आणि लावणी यातून तीव्र असा वर्गसंघर्षच मांडला. भांडवली समाजव्यवस्थेकडून दलितांचं होणारं शोषण मांडलं. त्याविरुद्ध दलितांचा संघर्ष आणि त्याची वास्तवता त्यांच्या लेखणीतून उतरली. जाती अंताच्या आणि वर्ग अंताच्या आंबेडकरी चळवळीबद्दल त्यांना नितांत आदर होता. ते म्हणतात, जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. त्यांच्या लेखनाच्या विषयात वैविध्य आहे. विविध अस्पृश्य जाती, गुन्हेगार जाती जमाती, आदिवासी यांचं जीवन त्यांनी रेखाटलं. कामगार, स्त्रिया आणि त्यांचं शील, दारिद्र्य, उपासमार, शोषण, भांडवली विषमता, दलित आणि उपेक्षितांची नैतिकता अण्णाभाऊंनी लेखणीनं शब्दबद्ध केली. 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 11 लोकनाट्य, 7 चित्रपटकथा, 1 प्रवासवर्णन, शेकडो गाणी, लावण्या आणि पोवाडे अण्णाभाऊंनी लिहिले. त्यांचं साहित्य हिंदी, सिंधी, पंजाबी, कन्नड, मल्याळम, जर्मन, झेक, रशियन, पोलिश, इंग्लिश आदी भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. असे ते एकमेव मराठी लेखक आहेत. याशिवाय पुस्तक परीक्षण, प्रासंगिक लेख असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. अण्णाभाऊ म्हणतात, जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. मुंबईची लावणी आणि माझी मैना या अत्यंत दर्जेदार लावण्यांमधून त्यांनी वर्गसंघर्ष तर अतिशय पोटतिडकीनं मांडलाय. वाघ्या मुरळीसारख्या विपरीत सामाजिक प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. दऱ्याखोऱ्यातील दरोडेखोर, नायक, गावगाडा, पोलीस, तुरुंग, भटक्यांची पालं यांचं अनुभवजन्य दर्शन त्यांनी त्यांच्या लेखनामधून घडवलं. त्यामुळं आधुनिक मराठी साहित्याच्या कक्षा आणि जाणीवा रुंदावल्या. साहित्याची व्यापकता वाढवण्यासाठी तेच कारणीभूत ठरलं. अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबरी आणि साहित्य लेखनातून अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. समाजातील विकृत गोष्टी बदलण्यासाठी साहित्यातून प्रयत्न केला. स्वतःच्या असामान्य प्रतिभाबलानं साहित्यातून जनजीवनाचं दर्शन घडवलं. हरिभाऊ आपटे यांच्यानंतर व्यापक वास्तवाची कलापूर्ण अभिव्यक्ती करणारे लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठेच. ते दलित साहित्य, शाहिरी, कविता, लावणी, कथा, कादंबरी, नाटक, अभिनय, तमाशा, लोकनाट्य, कलापथक अशा अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत समर्थपणे वावरले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळात अण्णाभाऊ, अमर शेख आणि द. ना. गवाणकर या 3 शाहिरांनी अवघा महाराष्ट्र आपल्या शाहिरीनं खडबडून जागा केला. मोरारजी देसाई सरकारनं त्यांच्या तमाशावर बंदी घातली. तेव्हा अण्णाभाऊंनी माझी मुंबई हा वग लाखो लोकांसमोर सादर करताना आरंभी जाहीर केलं की मायबाप सरकारनं तमाशावर बंदी आणली आहे, म्हणून आज आपल्यासमोर माझी मुंबई हे लोकनाट्य सादर करत आहोत. टाळ्यांच्या कडकडाटात तमाशाचं लोकनाट्य असं बारसं करण्याचं ऐतिहासिक काम अण्णाभाऊंनी केलं.
1: श्रुतेहो, हे होतं विचारपुष्प. हे सदर 6:45 आणि 34 सेकंद झालेले आहेत. आरोग्यम, धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

0: नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस, उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा कावीळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गंबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: आजच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ऍक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाइम्स असतात की एक अगदी सकाळचा टाइम आणि अगदी संध्याकाळचा टाइम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात, दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नर मधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बारण आऊल किंवा गव्हाणी घुबडा आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आउलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आउलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की असे जोरात आवाज करतात. ते पेअर्स मध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात, आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही. युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केलं, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेल, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे, आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात, आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉक्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
0: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ऍडव्हान्समेंट झाली?
1: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ऍडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ऍडव्हान्स झालेली नाहीये. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा युज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्क मध्ये होतो आता मागच्या वर्षी, तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो, आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला, आणि तो आऊल ऍक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं तिथे त्या पोलवर येऊन बसला, आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती, आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
0: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

श्रोतेहो, आता जर आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM फ्रिक्वेन्सी 101.5 मेगाहर्ट्सवर. ठीक 6:56 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी, अर्थात दिनविशेष. 1790 मध्ये अमेरिकेमध्ये पहिली जनगणना सुरू झाली. 1923 ला कॉल्विन कोलिज हे अमेरिकेचे 30वे राष्ट्राध्यक्ष बनले. 1954 साली दादरा आणि नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडून आपल्या ताब्यात घेतला. 1947 श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या करणाऱ्यांना आजच्याच दिवशी फाशी दिली गेली. 1988 या साली गॅसल ट्रेन दुर्घटनेत आसाम मध्ये झालेल्या अपघातात किमान 285 लोकांचा मृत्यू झाला. 2001 साली बॅडमिंटन खेळाडू पी गोपीचंद यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. दिवस होता आजचाच. 1834 या साली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार फ्रेडरिक ऑगस्टे बर्थोल्ड यांचा जन्म झाला. दिवस आजचाच. 1876 साली भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली व्यंकय्या यांचा जन्म झाला. 1892 वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक जॅक एल वॉर्नर यांचा जन्म. 1905 प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ तसेच थोर देशभक्त प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म 1861 साली झाला. 1910 साली कादंबरीकार नाटककार कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. आता जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालं. 1922 टेलिफोनचे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचं निधन झालं. 1934 जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिंडेनबर्ग यांचं निधन. 1996 फ्रान्सचे पहिले पंतप्रधान मिशेल डेब्रे यांचं निधन. 1918 थोर पुरुष व पेशव्यांचे मुख्य कारभारी सखाराम बापू बोकील यांचं निधन झालं 1781 साली. 1871 इजिप्शियन अमेरिकन रसायन शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते अहमद झॅवेल यांचं निधन झालं 2016 झाली. दिवस होता आजचाच. तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणी अमरावती
1: स्वरांची गुंफण संगीताची मैफिल
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप
1: एकाकी मनाला भावनांची साथ
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद
1: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 1.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र
2: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय

0: रोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
3: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
3: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी.
2: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो. या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
1: नियमितपणे व्यायाम करा,
2: योगासन प्राणायामांची सवय लावा,
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
2: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती.

0: तर्फे जनहितार्थ
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
2: श्रोते, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM band 101.5 MHz वर। ठीक 7:07 झालेले आहेत। 7:10 दिल्या जाणार पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत। प्रारंभी काही महत्त्वाचे संदेश आणि त्यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। प्रथम संदेश।
3: सहक्षेपित करत आहोत।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: चिकनगुन्ह्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकनगुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्ह्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्ह्या टाळा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकमान्य टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। युवकांनी कर्तव्य भावने

0: विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं आवाहन. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राज्यात सर्वत्र अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात होणार आणि केंद्र सरकारच्या कर हप्ता वितरणात महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. आता सविस्तर बातम्या. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुण्यात केलं. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शहा म्हणाले,
1: तिलक महाराज स्वातंत्र्य संग्राम को एक नई दिशा में एक नया अर्थ देने के लिए उन्होंने एक महान उद्घोषणा की, स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार. इस देश की जनता को स्वराज कोई दे नहीं सकता, इस देश की जनता का यह अधिकार है और उसको हम प्राप्त कर रहेंगे. यही भूमि से शिवाजी महाराज ने स्वराज की घोषणा की थी. उस वक्त उन्होंने कहा था, स्वराज मतलब शासन नहीं, स्वराज मतलब हमारा शासन, हमारी भाषा, हमारी संस्कृति और हमारा धर्म. ये जब प्रस्तापित होता है तब ही पूर्ण स्वराज की प्राप्ति होती. और तिलक महाराज ने भी अपने जीवन में स्वराज के आंदोलन के साथ, स्वतंत्रता के आंदोलन के साथ जनता को जोड़ने का काम किया. और उन्होंने स्वतंत्रता आंदोलन में एक नए प्रकार के राष्ट्रवाद का जन्म दिया, सांस्कृतिक राष्ट्रवाद. तिलक महाराज ने जब गणपति उत्सव और शिवाजी महोत्सव शुरू किया, उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया. आज देश सांस्कृतिक राष्ट्रवाद के रास्ते पर चल पड़ा है, अब उसको कोई वापिस नहीं ला सकता, देश यही रास्ते पे चलता रहेगा.
0: राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगताना शहा म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूँ कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए ये बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समजना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना काल राज्यात सर्वत्र आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केलं. रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: यांनी काल पुण्यात सारसबाग इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड, सोलापूर, नागपूर, बीड, धाराशिवसह राज्यात सर्वत्र ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध 10 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 हून अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळ, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, 125 हून अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात आभासी पद्धतीनं सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या महिन्यामध्येही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीसाठी जुलैतील पाऊस फायदेशीर ठरला आहे. या महिन्यात देखील पावसाचा अंदाज असून सलग मुसळधार पाऊस झाल्यास शेतांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे. सततच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनमध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकांची पाहणी करावी, गरजेनुसारच कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नागपूरहून दुर्गे कौरती यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लागू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या धोरणाअंतर्गत 4 डिजिटल ऍप्स विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेचं अचूक स्थान, उपलब्धता, प्रतिसाद वेळ, अंदाजे भाडं आणि चलचित्राद्वारे प्राथमिक मार्गदर्शन मिळेल. तसंच दरपत्रक जाहीर करणं बंधनकारक करून मनमानीला आळा घालण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. कोकणातल्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. नांदेड शहरातल्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा झाला असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळोदा धरणही ओसंडून वाहू लागलं आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसंच घाट क्षेत्रात काल काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भातही पावसानं हजेरी लावली. येत्या 2 ते 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकमान्य टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. युवकांनी कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं आवाहन. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राज्यात सर्वत्र अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला

सुरुवात होणार आणि केंद्र सरकारच्या कर हप्ता वितरणात महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम फ्रिक्वेन्सी 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:25 आणि 30 सेकंद झालेले आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: सन्मानाचं जीवन देऊया.
3: श्रावण स्वतःच एक उत्तम कथा आहे, सरल कविता आहे, मुद्देसूद ललित बंध आहे, रसाळ गीत आहे, मधुर संगीत आहे. खर तर श्रावण कधीच न संपणारी, निरंतर वाहत राहणारी प्रगल्भ अमृत कादंबरी आहे.
4: ते लाल ड्रेस वाले मेम सब कुठे दिसले नाही. हॉल मध्ये फोटो तर एका जखम हातारीचं होतं. मी विचारलं, ऑफिस में जो मेमसा बाई थी उनका घर है नहीं है? स्वयंपाकघरातली बाई बहुत स्वयंपाकणच असावी. ती म्हणाली, नहीं, उनके माँ का घर है, मैडम तो बांद्रा में रहती है, जाते जाते उन्होंने आपको मेसेज दिया होगा.
5: श्रोते हो, यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका स्मिता जोगळेकर यांचा ललित बंध आणि मेघना साने यांची कथा. मंगळवार

0: दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता अस्मिता वाहिनीसह DTH आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अखंडपणे सुरू असलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीची प्रथमावृत्ती सांगता 2015 साली झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ तयार केला. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती देण्याकरता आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश खंडाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विश्वकोश निर्मितीचं काम व्यापक होण्यासाठी मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ अस्तित्वात आलीत, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: पाश्चात्य जगतातील रेनेसान्स युग अर्थात प्रबोधनाचा काळ सर्वश्रुत आहे. या काळात विविध क्षेत्रात क्रांती होऊन विज्ञानाधिष्ठित समाजाचे आधुनिक पर्व अर्थात ज्ञाननिर्मितीचे पर्व सुरू झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मातृभाषिक विचारांची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी कोशवाङ्मय निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कोशवाङ्मय हे ज्ञान शाश्वत करण्याचे उत्तम माध्यम असल्याची जाण असणाऱ्या तर्कतीर्थांनी सर्व विषय संग्राहक अशा मराठी विश्वकोश खंडनिर्मिती या प्रकल्पाची योजना आखली. मराठी वर्णानुक्रमे अकारविल्ले रचलेला अर्थात अंक या नोंदीपासून ज्ञेयवाद या नोंदीपर्यंत 1 ते 20 खंडात विभागलेल्या प्रथमावृत्तीची सांगता 2015 मध्ये झाली. प्रथमावृत्तीच्या अनुषंगाने खंडनिर्मितीचे काम झाले असले तरी 1960 ते 2015 या प्रदीर्घ कालावधीत विषयाच्या नवनवीन शाखोपशाखांचा विस्तार झाला. नवनवीन संकल्पना विचार प्रवाह उदयास आले. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडाच्या माहितीला अद्ययावत करण्याची गरज प्रकर्षाने जाणू लागली. सुरुवातीच्या कार्यपद्धतीत विश्वकोश खंड मराठी वर्णानुक्रमे अकारविल्ले रचलेला असल्याने मुद्रण प्रक्रियेत एखादी नोंद लेखन समीक्षण संपादन या प्रक्रियेत असल्यास त्याचा परिणाम पुढल्या नोंदींवर होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन प्रक्रियेत गती देण्याकरिता विश्वकोश निर्मिती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व प्रमुख संपादक दिलीप करंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यपद्धतीत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल करण्यात आला. त्यातूनच मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, आपण म्हणालात की नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आली. कशी होती ही कार्यपद्धती, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपण?
1: ज्ञान मंडळाची संकल्पना ही विकेंद्रित पद्धतीने संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून कोशीय लेखनास आवश्यक समाज घटकांचा सर्वसमावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे ही अंदाजित 60 विषयाधारित होती. ज्ञान मंडळ ही संकल्पना मुख्यतः 2 स्तरांवर कार्यान्वित करण्याचे धोरण होते. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्था, विविध विद्यापीठे यांचा सक्रिय सहभाग घेण्याकरिता पालक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आल्या. विद्यापीठांचा सहभाग कोशीय लेखनात घेण्याचे ठरविण्यात आले. मंडळातील सदस्यांनी विषय पालक म्हणून विषयांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले. सर्व पालक संस्थांसोबत मंडळाने रीतसर सामंजस्य करार सुद्धा केले होते. पालक संस्थेच्या स्तरावर विषयातील तज्ज्ञांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. विषयनिहाय साधारणतः 5 ते 6 विषय तज्ज्ञांचे तज्ज्ञ सल्लागार मंडळ त्या त्या विषयात असावे असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ज्ञान मंडळात सर्वसाधारणपणे विषय

0: तज्ज्ञ सल्लागार मंडळ आणि समन्वयक अशांचे नियोजन होते. विश्वकोश स्तरावरून विषय निहाय दिलेल्या संपादकांकडून नोंदींवर अंतिम संस्करण संपादन करून नोंद थेट प्रमुख संपादकांच्या अंतिम मान्यतेकरिता ऑनलाईन पद्धतीने थेट संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: मॅडम, कोशीय लेखनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाटा अधिक आहे, आता त्याचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाला कसा कसा झालाय याविषयी आम्हाला सांगा.
0: ज्ञानमंडळामार्फत विषय निहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर नोंदी प्रकाशित करण्याचे होते, त्यामुळे जे काही अकार विल्हेपण होतं नोंदींचं त्याचं अवलंबित्व संपुष्टात आलं. विषयांच्या सखोलतेला सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर भौतिक विज्ञानातली उपयोजित शाखा म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी अर्थात अब्जांश तंत्रज्ञान या विषयाला आपण बघतो. विश्वकोशाच्या संहिता खंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या ही एकच नोंद आपल्याला दिसणार, पण त्याऐवजी अब्जांश तंत्रज्ञानाच्या ज्ञानमंडळाअंतर्गत त्यांच्या सखोलतेला म्हटल्याप्रमाणे क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहे. अर्थातच त्याच्या गर्भतेला आणि सखोलतेला मुभा मिळाली. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंदी ज्या काही आपण लेखकांना देतो त्याचा एक ठराविक आराखडा ठरलेला असतो की आपल्याला ती नोंद कशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे, त्याची व्याप्ती त्या नोंदींमध्ये किती असावी, त्यात दिलेले शब्दरचना किती कसं असावे किंवा परिभाषेचा वापर कसा करावा, असे संक्षेप, विस्तार या सगळ्यांची माहिती आपण लेखकांना पुरवून त्या नोंदी परिपूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानमंडळामार्फत विषय निहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर प्रकाशित केल्यामुळे अकारविल्हे नोंदींवरचे अवलंबित्व संपुष्टात आले. विषयांच्या सखोलतेला आणि सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणार्थ भौतिकीची उपयोजित शाखा म्हणून अब्जांश तंत्रज्ञान अर्थात नॅनो टेक्नॉलॉजीला आपण म्हणतो. विश्वकोशाच्या संहिता खंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या या नावाने एकच नोंद आहे, परंतु त्याला स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन केल्याने क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या महत्वपूर्ण संकल्पनांवरही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. कोशीय लेखन करीत असताना विषयावरील जे ज्ञान उपलब्ध आहे ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुलभतेने जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यतः विश्वकोशाचे कार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंद लेखन करत असताना लेखकांनी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक नोंदींचे स्वरूपानिशय किंवा स्वरूपानिहाय नोंद विषयाची व्याप्ती व तिच्यात मुकर्रर केलेली शब्दसंख्या लक्षात घेतली पाहिजे. त्यात किती संक्षेप आहेत, त्यात कशा परिभाषा वापरायच्या आणि कुठून वापरायच्या याच्या संदर्भात आपण नीट आराखडे सुद्धा तयार केलेले आहेत विशेषतः लेखकांसाठी. याचा वापर करून त्यांनी नोंद लेखन करावी ही अपेक्षा असते.
1: मॅडम, या नोंदींचा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षेला जसा फायदा झाला तशा या नोंदी घेताना आणि एकंदरीतच खूप अडचणी आल्या असतील, तर त्या कोणत्या होत्या त्यावेळेला?
0: कोशीय लेखन करीत असताना आधुनिक विद्यांमध्ये पारंगत असणारे विद्वान मराठी भाषेत लेखन करण्यास उत्सुकत नसतात. याचे सढळ एक कारण म्हणजे शब्दरचना त्यांना करणं अवघड जातं, परिभाषा पुरेशा मिळत नाही. विश्वकोशातील लेखनाच्या विषयाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून लेखन करून घेण्याची पद्धत आहे, परंतु तज्ज्ञ ही विशेषण कुणाला लावावे याबद्दल मतभेद असू शकतात. विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर त्या क्षेत्रातील कामातील व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, आणि सवड असली तरी आपला वेळ संकल्पनात्मक आणि परिचयात्मक अशा लेखनासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास क्षेत्रावर सर्जनशीलतेला देण्यासाठी किंवा संशोधन लेखन करण्यासाठी ते वेळ घालवतात. म्हणजे यासारखी अनेक कारणं विज्ञान आणि तंत्रविद्याच्या लेखन करण्यामागे असू शकतात. मराठी विश्वकोशातील ज्ञानमंडळ हे विविध विषयाच्या तज्ज्ञांचे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे या माध्यमातून वाचकाला विशिष्ट आणि वस्तुनिष्ठ ज्ञान उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि थोडक्यातच ज्ञानमंडळाच्या मदतीने या अडचणीवर आपण मात करू अशी अपेक्षा राहील.
1: मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक तज्ज्ञांना कोश निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील

0: करून घेत आहोत. आता या अंतर्गत काय उद्दिष्ट यामुळे साध्य झालेली आहेत याविषयी सांगा.
1: कोशीय लेखन करीत असताना अचूकता, अद्यावतता, बंदिस्तपणा, नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठता हे पाच गुण विशेषण आवश्यक असतात. कोशीय लेखन किंवा समीक्षण पद्धतीशास्त्राची ओळख होण्यासाठी विश्वकोश स्तरावरून नोंदींचे आराखडे तयार करण्यात आलेले आहे. संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत, चिन्हे व प्रतीके, संस्था, चरित्रात्मक इत्यादींसाठी आराखडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर मी उदाहरणच द्यायचं झालं तर चरित्रात्मक नोंदींमध्ये काय असावं, म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये त्यांच्या जन्म मृत्यूपासून, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा कालावधी, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जे काही अचीवमेंट केलेलं आहे याबद्दलचे आराखडे आपण तयार केलेले आहेत. तर ते आपण लेखकांना देतो. लेखक आम्ही या लेखकांना हे सगळे आराखडे अवगत करण्यासाठी विविध कार्यशाळा, बैठका या माध्यमातून देऊन त्यांना प्रशिक्षण देतो. मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळ या मार्फत मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण होत असल्याने लेखकांना ते वाचण्याबद्दल उत्सुकता असते. www.marathiviswakosh.org असे या ज्ञान मंडळाच्या संकेतस्थळाचे नाव आहे. लेखक समीक्षक यांच्या सोयीसाठी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानसरिता, मराठी विश्वकोश परिभाषाकोश, मराठी शुद्ध लेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञानसरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती समृद्ध होणार आहे याबद्दलच्या काही विशेष तज्ञांकडून लिहिलेल्या नोंदी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे. ज्ञानमंडळाच्या मार्फतीने आज तागायत विज्ञान व तंत्रज्ञान कक्षेतील जवळपास 2500 नोंदी ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 400 ते 500 लेखकांनी सहभाग घेतलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाला 83 लाखाहून अधिक अभ्यासक वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.
0: मॅडम, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे की 83 लाख लोकांनी आपल्या या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या आहेत. खूप छान. आज आपल्याकडे डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या कक्षा याविषयी माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी नेहमीप्रमाणे आवाहन करते की श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला या ईमेलवर नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

श्रोते हो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
2: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
6: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:42 आणि 57 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना ऐकवतोय सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो आपण आनंद घेत आहात कार्यक्रमाचा सुगम संगीत. आणि आता या कार्यक्रमातील यापुढचं गीत आहे भीमराव पांचाळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांच्याच स्वरातील हे गीत. शब्दरचना आहे दीपक करंदीकर यांची.

यानंतरचं गीत आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना सुरेश भट यांची आणि संगीत संयोजन रवी दाते यांचं.

श्रोते हो, हे गीत होतं सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. शब्द होते सुरेश भट यांचे आणि संगीत दिलं होतं रवी दाते यांनी. या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सर्वप्रथम समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: राज्यव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळ, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि 125 अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106 पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जन आंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शाह यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शाह म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए एक बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समझना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट PG परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी या दृष्टीनं त्यांनी बैठक घेतली. त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ, तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. जंतर मंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली. या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून

त्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सैदो बख्तियार उदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान उदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतील. दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्युमुखी पडले. स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल. टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा ॲडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत 4थ्या स्थानावर झेप घेतली. 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारतानं मुष्टियुद्ध स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातील शेवटची 2 सुवर्णपदकं अंकुश पांगल आणि सचिन शिवाचनं जिंकली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टियोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया गांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे. पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्य पदक जिंकलं. लांब पल्ल्याचा धावपट्टू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्य पदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड ऍथलीट प्रकारात 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8:42 आणि 3 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से. अर्थातच आज मी तुम्हाला ऐकवणार आहे एकाच चित्रपटातील गाणी. आणि आज तुमच्याकरता आणलेला चित्रपट आहे 29 एप्रिल 1988 ला प्रदर्शित झालेला, तेव्हाच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेतील विजेती जुही चावला आणि आमिर खान यांचा हा पहिला प्रमुख चित्रपट. मला माहिती आहे श्रोते हो, नक्की तुम्ही या चित्रपटाचं नाव ओळखलेलं असेल आणि ते म्हणजे कयामत से कयामत तक. तर ऐकूया आज याच चित्रपटातील गाणी. श्रोते हो, या चित्रपटाला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी, गीत गायली होती उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी, आणि या गीतांना शब्दबद्ध केलं होतं मधुर सुलतानपूर यांनी. तर ऐकूया या चित्रपटातील ही सर्वोत्कृष्ट गाणी.

श्रुती हो हे गीत गायलं होतं उदित नारायण यांनी. कयामत से कयामत तक या चित्रपटाला एकूण 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि 1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला होता. फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून, त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मन्सूर खान यांना, सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आमिर खान, सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण जुही चावला, सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक आनंद मिलिंद आणि सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक उदित नारायण यांना, तर सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपटात पुरस्कार सुद्धा या चित्रपटाला मिळालेला होता. ऐकूया याच चित्रपटातील हे पुढलं गीत.

श्रोते हो, आज आपण गाणी ऐकली कयामत से कयामत तक या चित्रपटातील. या गीतासोबतच आजचा हा एक ही फिल्म से हा कार्यक्रम इथे संपवित आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 9 वाजलेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. पुन्हा आपली भेट होईलच ठीक 10 वाजता आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आज के फनकार कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो नमस्कार। न्यूज ऑन AIR ऍप आणि रेडिओ सेटवरून आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz। ठीक 10:01 आणि 21 सेकंद झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
1: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर
2: श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमात भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
3: नमस्कार मंडळी, लोकजागर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, दरवर्षी 29 जुलै हा जो दिवस आहे तो जागतिक व्याघ्र दिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो। वाघांचं रक्षण करणं, त्यांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींविषयी जनजागृती निर्माण करणं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संवर्धन हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। आणि हाच विषय घेऊन बातचीत करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केलंय अमरावतीचे अनुभवी आणि अभ्यासू पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांना। जयंत सरांचं आपण स्वागत करू या कार्यक्रमामध्ये। जयंत सर, तुमचं खूप खूप स्वागत लोकजागर कार्यक्रमाच्या या पहिल्या भागामध्ये।
4: धन्यवाद।
3: मंडळी, डॉक्टर जयंत वडतकर सर हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, आणि त्यांनी पर्यावरण शास्त्र या विषयात पारंगत पदवी प्राप्त केलेली आहे। पुढे सातपुड्यातील

फुलपाखरांची जैवविविधता या विषयात त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. सध्या जयंत सर हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत आहेत. पक्षी संशोधन संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांनी काम केलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगा आणि मेळघाटातील दुर्मिळ पक्ष्यांवर अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या डॉक्टर जयंत वडदकर यांनी पक्षी, वन्यजीव, जैवविविधता, प्राचीन ऐतिहासिक स्थळं या विषयांवर सातत्यानं वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून लेखन केलेलं आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. सातपुड्यातील किल्ले, सापांचं अद्भुत विश्व, सागरमाथ्याच्या पायथ्याशी, रानपिंगळा, अज्ञातवास आणि पुनर्शोध अशी ती पुस्तकं आहेत. महाराष्ट्रातल्या फुलपाखरांना प्रथमच मराठी नाव देण्यासाठीच्या समितीचे ते सदस्य आहेत आणि BNHS संस्थेच्या संचालक मंडळावरही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारही त्यांना त्यांच्या या कार्यासाठी मिळालेले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 2005 या वर्षीचा उत्कृष्ट सेवा

0: रानपिंगळा, अज्ञातवास आणि पुनर्शोध अशी ती पुस्तकं आहेत. महाराष्ट्रातल्या फुलपाखरांना प्रथमच मराठी नाव देण्यासाठीच्या समितीचे ते सदस्य आहेत आणि BNHS संस्थेच्या संचालक मंडळावरही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारही त्यांना त्यांच्या या कार्यासाठी मिळालेले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 2005 या वर्षीचा उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार, सापांचं अद्भुत विश्व या पुस्तकाला पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाचा सृष्टीमित्र पुरस्कार, 2010 किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार, तसंच सिंगापूर, मलेशिया आणि फिलिपिन्स इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषदांमध्ये सहभाग आणि शोधनिबंधांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. मंडळी, तसा खूप मोठा परिचय आहे जयंत सरांचा आणि खरं तर त्यांचा परिचय त्यांच्या मुलाखतीतून होणार आहेच आपल्याला. तर आपण त्यांचं परत एकदा स्वागत करूयात आणि आजच्या या मुलाखतीला प्रारंभ करूयात. जयंत सर, परत एकदा खूप खूप तुमचं स्वागत या लोकजागर कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद आपले.
0: मंडळी, आपला जो आजचा विषय आहे भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल असा आहे. तर खरं तर मला सुरुवातीला या व्याघ्र दिनाचं प्रयोजन म्हणजे त्याचं महत्व काय आहे हे तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहेच, पण त्याशिवाय कोणत्या उद्देशानं हा आपण दिवस साजरा करतो याबद्दलही आम्हाला सांगा.
1: नक्कीच, आपल्याला माहित आहे की वाघ हा जंगलातला किंवा एकंदरीतच फुडचेन मधला अतिशय महत्वाचा प्राणी आहे आणि तो जगातल्या काही विशेष देशांमध्ये म्हणजे आशियातल्याच काही देशांमध्ये सापडतो, संपूर्ण जगात सापडत नाही. आणि गेल्या शतकामध्ये या वाघाची मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांसाठी शिकार झाली आणि मग वाघांची जी घटती संख्या आहे त्यावर 1970 नंतर जगभरात मंथन सुरू झालं आणि मग हळूहळू त्याच्या संवर्धनासाठी काम वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू झालं. एकंदरीतच हे काम एका देशाचं नाही आहे, म्हणजे भारतात जर वाघाचं संवर्धन झालं तरीही त्याच्यासाठी जागतिक आव्हानं असतात. म्हणून मग वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश 2010 रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्यांच्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलै साजरा करण्याचं.
0: आणि त्यामध्ये सगळ्या जगातले लोक सहभागी होते.
1: ज्या देशांमध्ये वाघांची संख्या आहे किंवा वाघांचा अधिवास आहे ते देश यामध्ये सहभागी होतात. आणि साधारणतः जगभरात जरी आपण म्हणत असू तरी वाघांचा अधिवास असलेल्या देशांमध्ये हा इंटरनॅशनल टायगर डे 29 जुलैला दरवर्षी साजरा
0: केला जातो. सर, भारतात ती जी सद्यस्थिती आहे वाघांची, की अलीकडची अगदी ताजी जी व्याघ्र गणना झाली असेल
1: बरोबर,
0: तर त्यात नेमकी कोणती महत्वाची निरीक्षणं पुढे आलेली आहेत?
1: आपल्याला माहित आहे की वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे आणि राष्ट्रीय प्राणी म्हणत असताना त्याचं संवर्धन करणं हे पण आपलं काम आहे. मी जसं म्हटलं की मागच्या शतकामध्ये वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली, त्यामध्ये वेगवेगळे कारण होती. एक तर छंद म्हणून मोठ्या प्रमाणात शिकार केली गेली वाघाची,
0: पण शिकारीवर बंदी असताना या गोष्टी घडलेल्या आहेत.
1: नाही, मी आता हा जो कालखंड सांगतो मागच्या शतकातला तो म्हणजे भारतात व्याघ्र संवर्धनासाठीची चळवळ सुरू होण्यापूर्वी किंवा भारतात वन्यजीव संवर्धनाचा कायदा निर्माण होण्यापूर्वी किंवा त्याही पूर्वी जर आपण विचार केला तर ब्रिटिश काळात, राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. राजे महाराजे, ब्रिटिश अधिकारी आपल्या छंदासाठी हे शिकारी करायचे. आणि जुने जर काही संदर्भ बघितले आपण तर एका शिकारीच्या मोहिमेमध्ये 20-20, 10-10 वाघ मारल्याचे आणि त्या वाघांवर पाय ठेवून
0: फोटो काढल्याचे
1: उदाहरणं आपल्याला इतिहासाच्या अनेक पुस्तकामध्ये दिसतात. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली आणि मग ही झपाट्यानं कमी झालेली संख्या आहे. याच्यावर जगभरातल्या वन्यजीव अभ्यासकांनी विचार मंथन सुरू केलं की असं जर सुरू जर राहिलं तर वाघांची संख्या देशातून समाप्त होईल. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या स्वतंत्र झालेल्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेला आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे
0: आणि कायदेशीर आता काहीतरी झालं पाहिजे
1: आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, बरंच काही काही झालं. आणि गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4000 आहे.
0: तरी त्यामानाने सर काहीच नाही
1: म्हणजे मी जसं

0: की 1900 च्या काळात ती 1 लाख होती आणि 1970 मध्ये ती अवघ्या 1000 उरली होती. आणि मग आपण गेल्या 50 ते 55 वर्षात तिचा आकडा वाढवत आपण 4000 पर्यंत त्याला आता पोहोचू शकलो. 2022 ची जी आकडेवारी जाहीर झाली त्यानुसार भारतात 3682 इतके वाघ.
1: 22 म्हणजे ही ताजी झालेली गणना,
0: ताजी अलीकडची, कारण दर 4 वर्षांनी भारतामध्ये गणना होते 4 वर्ष आणि 4 वर्षांनी त्याची आकडेवारी जाहीर केली जाते. आत्ताची 2026 ची आकडेवारी अजून जाहीर व्हायची आहे, तर ताजी आकडेवारी भारतातली जी आहे ती साधारणतः 3682 इतकी आहे.
1: बरोबर आहे सर. आपण भारतभरातल्या व्याघ्र प्रकल्पांबद्दल बोलतो, पण आपण आता थोडंसं येऊया अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट मधल्या व्याघ्र प्रकल्पाकडे. मेळघाट मधल्या व्याघ्र प्रकल्पाचं स्थान आणि याची वैशिष्ट्य वेगळी अशी कोणती आहेत?
0: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून सर्वांना माहिती आहे. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. वेगवेगळ्या राज्यातली ती जंगलं होती, त्यामध्ये पहिलं जे उद्घाटन झालं ते जिम कॉर्बेट नावाचा जो व्याघ्र प्रकल्प आज आहे तिथून या योजनेची सुरुवात झाली. आणि ह्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पाची जी निवड झाली होती त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता. आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व्ह होता. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं, कारण एकेकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 साल उगवलं. आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग. या सातपुडा पर्वतरांगेत तो वसलेला आहे.
1: बरोबर.
0: सातपुडा पर्वतरांगेचं एक वैशिष्ट्य म्हणायचं म्हणजे ती महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर महाराष्ट्राच्या शिरपेच्यात असलेली एक पर्वतरांग आहे, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमळी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे ते वेगवेगळ्या कारणांनी. एक तर तो मध्य भारतात सातपुड्याच्या मध्यात अतिशय संपन्न जंगलात असलेला प्रदेश आहे. यामुळे काय होतं की वाघांचा संचार करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जंगलात जाण्यासाठीचे मार्ग या सातपुड्याने किंवा या मेळघाटाने त्यांना
1: उपलब्ध दिले
0: आहेत. त्याला आपण कॉरिडॉर्स म्हणतो. वाघ असा एका ठिकाणी ठेवून चालणार नाही, कारण तो बंदिस्त जर झाला तर त्यांच्या आपसात त्यांचं ब्रीडिंग होईल आणि मग त्यातून भविष्यात वेगवेगळे जेनेटिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात संचार करतात आणि प्रजनन करतात. तर त्यासाठी कॉरिडॉर म्हणून मेळघाटचं महत्व अतिशय महत्वाचं आहे. मेळघाट असा भाग आहे की जो जीन पूल म्हणून फार महत्वाचा भाग आहे, म्हणजे जेनुक संचय वेगवेगळ्या डायव्हर्सिटीचं एक महत्वाचं हॉटस्पॉट त्याला म्हणता येईल. अशा दृष्टीनं हा सातपुडा आणि सातपुड्यातला मेळघाट अतिशय महत्वाचा प्रदेश आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
1: सर, आमच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही वैशिष्ट्य सांगताय मेळघाटचे.
0: बरोबर.
1: आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही आमच्या पाहुण्याच्या आवडीची गाणी या कार्यक्रमातून ऐकवत असतो.
0: बरोबर आहे.
1: आता पहिलं तुमच्या आवडीचं गाणं ऐकवायची वेळ झाली आहे, तर कुठलं गाणं सुचवतो?
0: मी माझं आवडीचं एक नेहमी ऐकतो ते गाणं सुचवतो, ते म्हणजे विठू माऊली तू माऊली जगाची.
1: काय बात आहे. अरे संसार संसार नावाचा चित्रपट होता मराठी, त्यातलं हे गाणं आहे सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. तर मंडळी ऐकूयात जयंत सराच्या आवडीचं हे गाणं.

0: मला तुम्हाला परत एकदा आपल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधली वाघांची संख्या आणि त्यासाठी झालेले प्रयत्न याच्यावर थोडस तुम्ही प्रकाश टाकावा.
1: भारतात व्याघ्र प्रकल्पाची स्थापना मुळात झाली ती व्याघांची संख्या वाढवणे, त्यांचे अधिवास टिकून ठेवणे आणि त्या अधिवासांच्या सोबतच त्या अधिवासातील जैवविविधता टिकून ठेवणे आणि त्या जैवविविधतेच्या माध्यमातून मानवाच्या ज्या गरजा पूर्ण करते जंगलं त्याची पूर्तता करणे हे या व्याघ्र प्रकल्पाच्या मागचं उद्देश होतं. म्हणजे वाघाची संख्या वाढवणे हे एकमेव काही उद्देश नाही. तर भारतात वाघांची संख्या अगदी 1015 उरली असताना भारतात व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली गेली आणि भारतात 9 टायगर रिझर्व झालेत. हळूहळू ही योजना फक्त 9 टायगर रिझर्व आणि तेवढ्याच भागात संवर्धन इतक्यापर्यंत मर्यादित राहिली नाही. भारत सरकारनं त्यामध्ये वेळोवेळी भर घालत व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढवत नेली, जे व्याघ्र प्रकल्प आहे त्याचा आकारमान वाढवत नेलं, त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले गेले आणि मग ती संख्या 1972-73 पासून ते साधारणतः 2005 पर्यंत असं लक्षात आलं की 3000 पर्यंत वाढली. परंतु 2005 मध्ये प्रत्यक्षात त्या काळात जी वाघ मोजण्याची पद्धत होती त्यावर काही अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेत की आपण पावलांचे ठसे घेतो आणि वाघांची संख्या मोजतो, तर प्रत्यक्षात जी आकडेवारी आपल्या समोर आज आहे की वाघ प्रत्यक्ष जंगलात नाहीत असे ऑब्जेक्शन त्यावेळी घेण्यात आले.
0: त्याच वाघाचा ठसा आहे की दुसऱ्याचा आहे हे कसं ओळखलं जातं, याकरता काही तंत्रज्ञान असतं का?
1: त्यावेळी एकच तंत्रज्ञान होतं ते म्हणजे वाघाचे जे ठसे आहेत त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं पाणी टाकून त्याचे ठसे तयार करणे, ठाप तयार करणे आणि ते ठसे वेगवेगळे

0: अरेंज करून आकारानुसार त्याच्या शेपनुसार हा वेगळ्या भागाचा आहे किंवा वेगवेगळ्या भागाचे वेगळे करणे आणि त्याच्यावरून एक अंदाजा गणना करणे. त्या काळात कॅमेरा हा इतका प्रचलित नव्हता, प्रत्येकाच्या आधी कॅमेरा नव्हता किंवा त्याचा वापर पण तेवढा नव्हता. 2005 मध्ये जेव्हा ह्या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले तेव्हा तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी टायगर टास्क फोर्सची निर्मिती केली की प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि त्यानंतर असं लक्षात आलं की वाघांची संख्या आजची शासकीय आकडेवारीनुसार 3000 दिसते तेवढी नाहीये, ती जमतेम 1500 असेल. मग त्याच्यावर अभ्यास गट स्थापन करून त्याचा अभ्यास केला गेला आणि ती संख्या खरोखरच 1500 होती. मग पुढे काय, त्यावेळी कॅमेरा ट्रॅप नावाची जी पद्धत आहे ती अडॉप्ट केली गेली आणि मग संपूर्ण भारतातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची गणना केली नवीन पद्धतीने त्या तंत्रज्ञानानुसार. तेव्हा खरी आकडेवारी समोर जी आली ती 1411 इतकी होती आणि मग ही परिस्थिती गंभीर होती. 1972 ला आपण सुरुवात केलेल्या व्याघ्र प्रकल्पाची जी संख्या होती तेवढीच संख्या 2006 ला पण आहे. तर ही परिस्थिती निश्चित गंभीर होती आणि त्यामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांचा पण समावेश जास्त झाला होता, बरीच संख्या होती, 9 वरून बरीच वाढली होती. त्यामुळे मग अधिक गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिलं गेलं आणि मग संवर्धनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना फंड याची उपलब्धता करून देण्यात आली, त्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आणि मग वाघांची संख्या आपल्याला पुढे वाढताना दिसली.
1: मेळघाटमध्ये किती आहे मग सध्या वाघांची?
0: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 2026 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्र गणना केली म्हणजे व्याघ्र गणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी, त्यांचं टेक्नॉलॉजी, त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून, त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे भविष्यात. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही,
1: म्हणजे आता समाधानकारक संख्या.
0: अगदी समाधानकारक आहे कारण वाघ मेळघाटचा आकार आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
1: सर पण मग या वाघांना जर जगवायचं असेल तर मग त्यांना अन्न लागेल. बिलकुल. त्यांच्या त्या अन्न साखळीसाठी कोणते वन्यजीव असे आपल्याकडे मेळघाटामध्ये आणि त्या वन्यजीवांचंही संरक्षण करावं लागतं कारण मग वाघांना खाद्य मिळावं.
0: अगदी बरोबर आहे.
1: तर हे कुठले वन्यजीव असतात?
0: आता मेळघाटचा विचार केला तर मेळघाटात तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर हे प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत आणि जोपर्यंत ह्या वाघाचं प्रे असलेले प्राणी म्हणजे भक्ष्य असलेले प्राणी याची संख्या वाढणार नाही किंवा ती भरपूर प्रमाणात असणार नाही तोपर्यंत वाघ सुद्धा वाढणार नाही साधं गणित आहे. म्हणजे वाघांना अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात चांगलं कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. तर त्या मेळघाटमध्ये साधारणतः चौशिंगा किंवा पाळीव प्राणी सुद्धा म्हणजे गाय, म्हैस जे स्थानिक
1: चरायला जातात त्या भागामध्ये
0: त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, चौशिंगा, गवा पण एखाद्या वेळी मोठा अॅनिमल आहे परंतु त्याला पण मारला जातो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत. वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत आणि आता वाघांची पण संख्या वाढताना दिसत आहे. आता अलीकडे आपल्या प्रत्येकाच्या हाती कॅमेरा म्हणजे मोबाईल असतो तर त्या माध्यमातून मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
1: छान समाधानकारक,
0: अगदी समाधानकारक आहे.
1: सर मानवी हस्तक्षेप जिथे आला मग तिथे जंगलतोड आली, त्यानंतर हवामान बदल, तर या सगळ्या गोष्टींचा मानवी हस्तक्षेप असो, जंगलतोड असो, हवामानातला बदल असो, तर वाघांच्या अधिवासावर याचा काय परिणाम होतो नेमका?
0: अगदी बरोबर आहे. वाघांचा अधिवास म्हणजे जे जंगल आहे त्या जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. मग त्या ठिकाणी पाणी असेल तर त्या पाण्यापर्यंत त्याला पोहोचता येत नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधन येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक त्याच्यावर बंधनं येतात आणि मग ती बंधनं येत असताना त्यांच्या प्रजननावर पण त्याचा परिणाम होतो.

0: दुसरा परिणाम असा होतो की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट पण होऊ शकतो, म्हणजे समोरासमोर ते गुरांची शिकार करणे किंवा मानवावर हल्ला करणे अशा गोष्टी होत असतात. आता हे हस्तक्षेप होत असताना स्थानिक लोकांकडून वृक्षतोड अशा गोष्टी पण केल्या जातात, म्हणजे शेत जमिनी वाढवण्यासाठी किंवा अतिक्रमण करण्यासाठी हे वृक्षतोड होत असते, तर त्यामुळे पण वाघाच्या आदिवासावर विपरीत परिणाम होतो.
1: हवामानाच्या बदलाचा काय?
0: हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच आदिवासावर आज होत आहे, म्हणजे जंगल अधिवास असेल किंवा वेगवेगळे आपले जे अधिवास आहेत गवताळ माडरान असतील किंवा शेती आहे हा पण एक अधिवास आहे, तर त्याच्यावर आपल्याला विपरीत परिणाम गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे.
1: सर परत एकदा छानपैकी दुसरं गाणं तुमच्या आवडीचं ऐकायचं आहे आमच्या प्रेक्षकांना, कुठलं सुचवाल?
0: आपण आता एक हिंदी गाणं
1: घेऊया. चालेल
0: सुचवतो. भिगी भिगी रातो में मिठी मिठी बातो में हे जे गाणं आहे लता मंगेशकर आणि किशोरदाचं.
1: वा वा,
0: हा तर ते गाणं
1: आपण श्रोते आपण ऐकूयात सरांच्या आवडीचं हे गाणं भिगी भिगी रातो.

0: लोकजागर कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर सर, आणि आपण बातचीत करतो आहोत भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. सर, आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे जातोय, कारण घड्याळ सांगतंय की आजच्या पुरतं थांबायची वेळ आता होते आहे.
1: बरं,
0: तर मला अगदी जाता जाता तुम्हाला असं विचारायचं आहे, म्हणजे आपण वाघ शिकार करतो हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे, पण कधी कधी असं होतं की तो मनुष्यावर देखील हमला करतो. तर मनुष्य असो वन्यजीव असो यांच्यातला संघर्ष कमी करण्याकरता साधारणपणे काय केलं जातं?
1: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्त्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. कारण आपण वाघांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ती संख्या वाढली आहे, परंतु वाघांची संख्या वाढत असताना जंगलाचा आकार वाढवण्याची कुठलीही आपल्याकडे तजवीज नाही
0: आहे.
1: क्षेत्रफळ वाढू शकत नाही. मग साहजिकच वाघांना जर जंगलात आतमध्ये त्यांचे अधिवास, त्यांचं भक्ष्य मिळालं नाही तर ते गावाबाहेर
0: येतीलच. बरोबर,
1: गावाच्या भोवताल फिरतात.
0: आणि त्याची उदाहरणं आता आपल्याला दिसायला लागलेली आहेत.
1: अमरावती शहरात दर महिन्याला बिबट्या गावात आला ही ओरड ऐकतो आपण. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाट मध्ये वाघांची संख्या, अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. म्हणजे मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे, आणि त्यामध्ये आपण मागची आकडेवारी 58 वाघ होते, आता असं समजू की 100-105 वाघ आहेत. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेपूर आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? तर एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे तो कमी करणे,
0: किंवा माणसाने

0: येणे ना अतिक्रमण आहे,
1: अतिक्रमण कमी करणे हा एकमेव उपाय आहे. वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर कसे येणार नाहीत, त्यांना ज्याची आवश्यकता आहे, फूड असेल, शेल्टर असेल, तर ह्या गोष्टी जंगलातच जर उपलब्ध झाल्या तर ते बाहेर येणार नाहीत. हे एक साधं गणित आहे, परंतु हे गणित जुळवणं मात्र कठीण आहे. तर भविष्यात मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट वर काम करणे
0: आणि ते माणसाच्या हाती आहे,
1: ते माणसाच्या हाती आहे. कारण आता शेवटी माणूस हाच सगळ्या पृथ्वीचा मॅनेजर समजतो आहे स्वतःला, तरी ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
0: सर, खूप छान चर्चा आपली चाललेली आहे, पण आता थांबण्याची वेळ झालेली आहे आणि आपण आता परत पुढच्या भागात तुम्ही आमच्या सोबत आहातच लोकजागरच्या. तर मंडळी, विषयाची व्याप्ती फार मोठी आहे आणि सरांकडे सांगण्यासारखं खूप काही आहे, तर आपण परत पुढच्या भागातही जयंत सर आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही लोकजागर कार्यक्रमात सहभागी झालात, पुढच्याही भागात तुम्ही आहात. तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया आणि आजच्या पुरते धन्यवाद, नमस्कार.
1: नक्कीच, धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण पुढच्या रविवारी सकाळी 10 वाजता लोकजागर या कार्यक्रमात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी, निर्मिती सहाय्य सुमिधा खाकरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.
4: श्रोतेहो, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: घरकुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून. ठीक 10:31 आणि 48 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गोडके सराफ पुणे द्वारा निर्मित.
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पवित्र टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त

0: एक प्रहर
1: हाँ हाँ
0: 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो
1: अच्छा
0: म्हणजे दीपावली मधील
1: हाँ
0: लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या
1: बर
0: दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा
1: हाँ
0: तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो.
1: बर
0: 5 मिनिट
1: हाँ
0: आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी.
1: अच्छा
0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करण्यास सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काही फरक पडत नाही.
1: अच्छा
0: श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही

0: अंगठी, प्रथम लक्षात घ्या ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही.
1: बरं,
0: आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचा माप लागणार.
1: हो,
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बरं,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची कुठल्या धातू मध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: श्रोते, आता आपण जितेंद्र घोडके सराफ पुणेद्वारा निर्मित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल. 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
2: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
2: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: आकाशवाणी अमरावती.
6: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
5: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
6: एकाकी मनाला भावनांची साथ,
5: गीत संगीत आणि मुक्त संवाद.
6: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
5: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत 101.5 MHz वर

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रुती हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. साने गुरुजीनगर अमरावती येथून प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे. त्यानंतर जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, आदी चरपे, प्रियंका, पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे. सैराट श्रोता संघाचे पारस येथून संतोष धरमकार, गीता धरमकार, भूषण आणि विजया. त्याचप्रमाणे अजित पंजाबी धाबा नांदगाव पेठ येथून महेंद्र सिंग ग्रेवाल, सतीश दुबे, संजय ढोबरे, उमेश मोहोड, ज्ञानेश्वर गडलिंग आणि सलमान शाह आणि यांनी कळवलंय आवडीचं गीत त्यांच्या प्रोफेसर या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं.

यानंतरचं पत्र आहेत, मंगलधाम कॉलनी अमरावती येथून विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर, सोबतच यशोदानगर अमरावती येथून रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजित कांबळे, त्याचप्रमाणे उत्कर्ष कॉलनी अमरावती येथून बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे, सचिन काळे आणि यांनी कळवलेलं आहे त्यांच्या आवडीचं गीत सूरज या चित्रपटातील. ऐकूया हे गीत.

0: यानंतरचं मिळालेलं पत्र आहे, पाठवणारे श्रोते आहेत गाडगेनगर अमरावती येथून प्रशांत निकाळजे, संगमित्रा निकाळजे, वसंत निकाळजे, शालिनी निकाळजे, आचल निकाळजे आणि चिकू. त्याचप्रमाणे ग्रेटर कैलासनगर लेन नंबर 6 अमरावती येथून पुष्पा रामटेके, भावना दास, अर्चना पाटील, चंदा ढंगारे, माधुरी मेश्राम, सरोज वानखडे, वृषाली राऊत. नीरपरसोपन जिल्हा यवतमाळ येथून माणिकराव अर्जुने, माया अर्जुने, वैशाली अर्जुने, जयंत अर्जुने आणि शारदा अर्जुने आणि यांनी आवड कळवली आहे निकाह या चित्रपटातील गीताची, जे गायलं आहे महेंद्र कपूर यांनी.
1: अभी अलविदा मत कहो.

श्रोते हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे राधिका श्रोता संघ शिवाजी चौक बोराळा खुर्द इथून आदिनाथ वाघ अमोल वाघ, निंभोरा इथून अशोक देशमुख शरद देशमुख बबन जोशी, विजयनगर अमरावती इथून जितेंद्र देशमुख राधा अक्षरा मनस्वी देशमुख, त्याचप्रमाणे मोहम्मदिया मस्जिद इंदिरानगर अकोट येथून अब्दुल गफूर अब्दुल शाकिर ठेकेदार अब्दुल तन्वीर अब्दुल सत्तार अब्दुल सलीम प्यारी बेटिया यास्मीन, सोबतच वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे, ग्रेटर कैलाशनगर अमरावती येथून मनीष गुडदे प्रताप बागडे अशोक बोरकर पंकज गाडे प्रतीक पतंगराय केशव मेश्राम सुधाकर मेश्राम

इतिहास खोब्रागडे, सचिन रामटेके, स्वप्नील वानखडे, पुरुषोत्तम वानखडे, कपिल बेले, एकनाथ पाटील, चरणदास मुंद्रे, महेंद्र गायकवाड आणि यांनी कळवलंय त्यांच्या आवडीचं गीत जे आहे एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरामध्ये आणि चित्रपट प्रेम कैदी.

यानंतरचं पत्र घेतलेलं आहे. कृष्णानगर टीव्ही टॉगर सेमिनरी हिल्स नागपूर इथून पाठवणारे श्रोते आहेत नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमा डोंगर दिवे, रिमाताई डोंगर दिवे, दीक्षा डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोड, सुवर्णा मोहोड. सोबतच शास्त्रीनगर बीड येथून किसन सपकाळ, आशा सपकाळ, वर्षा, पूजा, शीतल, विशाल सपकाळ. मालटेकडी अमरावती येथून प्रशांत ढेकरे, वर्षा ढेकरे, श्रद्धा ढेकरे. राहणार बोर रांजणी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून सुंदर बाप्पा जाधव, श्रुती व संग्राम, अनिल झुटे, आशिष काळे, राज रणवीर, किशोर शिंदे, श्रद्धा बरसाळे आणि गणेश सुंदर बाप्पा जाधव. आणि यांनी कळवलं आहे त्यांच्या आवडीचं गीत पत्थर के फूल या चित्रपटातील, जे गायलंय SP बालसुब्रमण्यम यांनी.

श्रुती हो, आपण ऐकत आहात पत्र फरमाईशीचा कार्यक्रम आणि समाविष्ट केलेले पत्र आपण वाचतोय आणि त्यांच्या आवडीचं गीत त्यांना ऐकवतोय. यानंतरचं पत्र घेतलेलं आहे विदर्भ श्रोतांगण क्लब शाखा पत्रोड येथून पाठवणारे श्रोते आहेत विजयभाऊ आंबाडकर, सुनीता आंबाडकर, कैलास आंबाडकर, अक्षय ऋषिकेश आंबाडकर, राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, सुभाष सव्वासरे, अर्जुन गवनेकर, सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर, सविता वडतकर, शुभम वडतकर, पुन्नू वडतकर, कुष्ठारोग सिंधी येथून आदेश पेटकर, तनुश्रेया श्रुती पेटकर यांच्या आवडीचे गीत

0: पत्थरी की टक्कर तो सबको तुम उड़ पाए।
1: श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे, पाठवणारे श्रोते आहेत बडे प्लॉट पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथून सुनील पेंदाम, संभाजीनगर आर्णी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून मांगीलालजी तुनगर, सौ वच्छला तुनगर, कुमारी प्रतीक्षा तुनगर, सुमित कुमार तुनगर आणि परिवार, दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता परभणी येथून सी आर कुलकर्णी, सोबतच सिद्धार्थनगर नवसारी अमरावती येथून ज्ञानेश्वर साखरकर, सूरज आकाश प्रमिला साखरकर, त्यानंतर वलगावरोड अमरावती येथून महेंद्र जावरकर, सामरानगर अमरावती येथून सुधाकरराव केचे, उत्तमनगर अमरावती येथून सुधाकरराव गुल्हाने, शेंदुर्जना घाट येथून अमोल कपिले, माया जावरकर, शुभम जावरकर, राणी जावरकर, सोबतच अमरावती येथूनच रमेशचंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सरोज कांबळे, हिरामन शेंडे आणि सुहास शेंडे आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे हम आपके है कौन, या चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं।

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत दीप रेडिओ लिस्नर क्लब लेहगाव रेल्वे तालुका दर्यापूर येथून दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, रमेश इंगळे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार. मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, गायत्री मोकळकार, कोमल नांदोकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, ईश्वरी, स्वराली, गौरी आणि समस्त नांदोकार परिवार. सोबतच अमरावती रेडिओ श्रोता संघ रहाडगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे, वंदना किटे, भाविका किटे, शंकर किटे, उषा किटे, आदेश किटे, यश किटे, कार्तिक किटे, दिलीप रामेकर आणि हर्षा रामेकर आणि यांनी कळवलंय त्यांच्या आवडीचं गीत दीवाना या चित्रपटातील कुमार शानू यांनी गायलेलं.

श्रोते हो, यानंतरचं पत्र घेतलेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत देवदेवीश्वर श्रोता संघ अमरावती येथून दिलीप लकडे, सुरेखा लकडे, सारंग लकडे, शुभांगी लकडे, शुभम लकडे आणि विराज मोहिते. नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश, पप्पू. जय भीम श्रोता संघ वरुड जवळका तालुका अकोट येथून देविदास घनबहादूर, विश्वास घनबहादूर, संगदीप घनबहादूर, सौ पंचशिला घनबहादूर, सौ कुसुमबाई घन बहादूर, कुमारी दीक्षा घन बहादूर. सोबतच छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता, कोमल गुप्ता, किशोर गुप्ता. दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, सौ योगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे, हागोणे परिवार आणि विजय वडतकर आणि यांनी आवड कळवली आहे साजन या चित्रपटातील या गीताची, जे गायला आहे SP बालसुब्रमण्यम यांनी.

श्रोतेहो, आता घेतले आहे आजच्या कार्यक्रमाकरता शेवटचे पत्र. सागर रेडिओ श्रोता संघ, शिवाजीनगर, वडाळी देशमुख. येथून राजेश खोबरकडे, शिवसागर खोबरकडे, सौ इंदिरा खोबरकडे, सुनैना खोबरकडे, सौ दीपाली धाडे, राम धाडे, सागर खोबरकडे, राजू खोबरकडे, स्वराज धाडे. बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर. मुक्कामपोस्ट खांबोरा, तालुका जिल्हा अकोला येथून गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई आणि शिवकुमार टाले. आणि यांनी कळवलंय त्यांच्या आवडीचं गीत, जे गायलं आहे लता मंगेशकर यांनी, आणि चित्रपट हीना. ऐकूया त्यांच्या आवडीचं आणि आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत.

0: आपल्यालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की पत्र लिहून पाठवा आणि आपल्या आवडीचं गीत आम्हाला कळवा. आम्ही नक्की तुमच्या पत्राचा आमच्या कार्यक्रमामध्ये समावेश करू आणि आपल्याला ऐकवू आपल्या आवडीचं गीत. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. कार्यक्रम गीतगुंजन द्वारा केंद्र कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अमरावती केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प अमरावती 444602. आम्ही वाट बघतोय आपल्या पत्रांची. तर श्रोतो आजच्या या पत्र परवाईशीच्या कार्यक्रमातून मला द्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतेय. नमस्कार. सख्यांनो, एका आईची इच्छा काय असते? की आपल्या मुलाचं पालन पोषण नीट व्हावं, उत्तम संस्कारांनी ते घडावं, हेच ना. खर तर सामान्यत ही भावना प्रत्येक आईची असतेच, पण जेव्हा हीच आई स्वतःच्या मुलाबरोबरच इतर मुलांचा जेव्हा विचार करते, तेव्हा तो विचार आदर्श तर नक्कीच घेण्यासारखा असतो. तो तिचा गुण तिला समाजात वेगळं स्थानही देऊन जात असतो. आपल्याला कृष्णाचं पालन पोषण करणाऱ्या यशोदेचं महत्व, छत्रपती संभाजीराजांसाठी जीवनदायी ठरलेल्या धाराऊंचं ज्वलंत उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. ह्याच आपल्या संस्कृतीचा किंवा परंपरेचा वसा जपणाऱ्या, विचार जपणाऱ्या आणि वागणाऱ्या काही महिला आजही आपल्या समाजामध्ये आहेत. अनेक प्रसंगांमधून किंवा घटनेतून आपण अशी उदाहरणं आजही बघतो, ऐकतो. तर अशाच एका मैत्रिणीचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे एक आईची महती सांगणारं गीत.

श्रोते हो मैत्रिणींनो, जगभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी अनेक संस्था संघटना याविषयी कार्य करत असतात. बाळांना आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचा स्तनपान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण काही कारणांनी, म्हणजेच जर त्या मातेला प्रकृती अस्वास्थ्य असेल, ते बालक काही वैद्यकीय कारणास्तव आईपासून वेगळं राहणार असेल, किंवा प्रसूती वेळी मातेचं दगावणं असेल, किंवा इतरही अनेक काही कारण की ज्यामुळं त्या नवजात शिशूला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं, अशा वेळी आज समाजात किंवा मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क बँकचा उपयोग होत असतो. स्तनदा मातांनी दान केलेलं दूध अशा ठिकाणी साठवून ठेवल्यामुळं अनेक गरजू नवजात बालकांना त्याचा उपयोग होतो. कारण आईच्या दुधाचं पोषण मूल्य हे त्या नवजात शिशूसाठी अन्य कोणत्याही उपचारांपेक्षा अधिक महत्वाचं ठरत असतं. आणि याच गोष्टीचं महत्व आज समाजामध्ये असणं, रुजणं गरजेचं आहे. कारण एक आईच

0: दुसऱ्या आईचा किंवा म्हणूया दुसऱ्या बालकाचा विचार करून हे सत्कार्य करू शकत असते. तर या दूधदानाचं महत्व किंवा मिल्क बँकचं कार्य आणि यापासून मिळालेलं समाधान, एकूणच हे सगळे अनुभव आता आपण ऐकणार आहोत आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त. तेव्हा ऐकूया 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदूरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. स्टुडिओ मध्ये आलेले आहेत वरदा भिडे अंदूरकर. खर तर खूप पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. दूध माता त्या झालेल्या आहेत आणि याविषयीचीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वरदाजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: धन्यवाद. नमस्कार.
1: तर सर्वप्रथम हे विचारायचं होतं की ही प्रेरणा कुठून मिळाली, का वाटलं असं की आपण दूध दान करावं?
2: माझ्यासाठी ही प्रेरणा खूप नैसर्गिक होती. माझ्या बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत होतं आणि आईच्या दुधाला अमृत किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं हे मी कायम वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. तर मी दवाखान्यात चौकशी केली. मला डॉक्टरांकडून कळलं की अकाली जन्म झालेल्या बाळांना किंवा खूप कमी वजनाच्या बाळांना, प्रीमॅच्युअर बेबीज आपण म्हणतो, त्यांना हे दूध आपल्याला डोनेट करता येऊ शकतं जर आपल्याकडे जास्त हे होत असेल तर. तर मग तिथून मला माहिती मिळाली सर्वात पहिल्यांदा दवाखान्यातून आणि मग मी ते डोनेट करायला चालू केलं. मुख्य म्हणजे घरी कायम असे संस्कार होते, माझे आई वडील, पती, सासू सासरे नेहमी समाजकार्यात सगळ्यात पुढे असतात. तर लहानपणापासून आई वडिलांकडून हेच संस्कार मिळाले की समाजाकडून आपल्याला कायम खूप मिळालेलं असतं, तर आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जमेल तेवढं जमेल त्या रूपात समाजाला परत दिलं पाहिजे. त्यामुळे यातून ते प्रोत्साहन माझ्यासाठी मिळालं.
1: बरोबर. ह्याच्याबद्दल कुठे आधी वाचलेलं होतं?
2: कुठेच वाचलं नव्हतं. मी दवाखान्यात चौकशी केली. एक्स्ट्रा दूध मला कारण ओतून द्यावं लागत होतं.
1: बरोबर.
2: तर मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी आपण ह्याला कारणी लावू शकतो. तेव्हा मी दवाखान्यात चौकशी केली. तेव्हा मला डॉक्टर सविता चौगुले यांनी माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा.
1: ओके. आपण ह्या गोष्टी ठरवतो पण यासाठी घरच्यांचा आणि किंवा डॉक्टरांचा सपोर्ट कसा मिळाला?
2: खूप मोठा सपोर्ट मिळाला. मुख्य सर्वात आधी आई वडिलांचा, डॉक्टरांचा आणि नंतर बाळणपणानंतर सासरी गेल्यावर सासू सासऱ्यांचा सुद्धा. सगळे उच्च शिक्षित आणि अतिशय पुढारलेले लोक असल्यामुळं सगळ्यांचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला जर काही जमतंय, आपल्या बाळाचं पोट भरून जर आपल्या दुसऱ्यांना देऊ शकतोय तर आपण ते नक्की करावं. आणि मुख्य म्हणजे दवाखान्यातून खूप सपोर्ट मिळाला कारण जे कर्मचारी असतात मिल्क बँकचे किंवा बऱ्याच हॉस्पिटल्स मध्ये ते घरी येऊन कलेक्ट करून जातात.
1: बरं.
2: त्यामुळे हे खूप सुरक्षित आणि सोपं असतं डोनेट करायला. म्हणजे आईला बाहेर सुद्धा पडावं लागत नाही घरात, इतकं ते सोयीचं आहे.
1: बरोबर. साधारण कितव्या दिवसापासून सुरुवात केली तुम्ही?
2: मी पहिल्या महिन्यापासून चालू केलं. 20 दिवसानंतर केली. मी 6 महिने डोनेट केलं, आता नाही करत.
1: बरं. साधारण ही प्रक्रिया कशी असते?
2: आता आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीड करतो किंवा पंप अँड डंप करून आपण जे जास्त दूध उरतं ते आपण पंप करून फेकून देतो.
1: बरोबर.
2: तर ते पंप केलेलं जे दूध असतं एक्स्ट्रा ते आपल्या नॉर्मल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात.
1: बर.
2: हा. तर ते दूध स्टोअर करायच्याच बॅग्स असतात. तर मिल्क बँक वाले प्रोव्हाइड सुद्धा करतात आपल्याला. त्याच्यात ते दूध स्टोअर करायचं आणि नॉर्मल आपल्या घरातल्या फ्रीज मध्ये ठेवायचं किंवा फ्रीझर मध्ये. इतकं ते सोपं असतं. त्याला काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही. त्याच्यामध्ये किचकट आपल्याला काही करायला लागत नाही. फक्त तेवढं थोडस काळजीपूर्वक ते पंप करून स्टोअर करायचं. पंप आपल्याला घ्यावा लागतो वेगळा. आजकाल जनरली सगळे घेतात. पंपिंग हे खूप कॉमन झालेलं आहे. त्यामुळे ब्रेस्ट पंप मिळतो जनरली. तर आपण पंप करून तेवढं फक्त काळजीपूर्वक आपण काही मिनिटं जर इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाळांचा जीव वाचू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की महिन्यानंतर सुरू केलं ते जवळजवळ 6 महिने तुम्ही हे देत होतात. मग हे डेली देत होतात तुम्ही म्हणजे रोजचं होतं?
2: हो. म्हणजे मी काय करायचे, रोज थोडं थोडं जे एक्स्ट्रा उरायचं ते मी स्टोअर करायचे आणि एक 3-4 बॅग साठले की मी फोन करायचे मिल्क बँक मध्ये. मग ते येऊन कलेक्ट करून जायचं.
1: साधारण किती दिवस टिकतं? आपण
2: फ्रीझर मध्ये ठेवलेलं 4 महिने टिकतं.
1: बर.
2: फ्रीझर मधलं? फ्रीज मधलं 4 दिवस टिकतं.
1: समाजात काय काय गैरसमज आहेत का याबद्दल?
2: ह्याच्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. एकतर घरातल्यांचा मुळात सपोर्ट नसतो किंवा दुसऱ्यांना आपण दिलं तर आपल्या बाळाला कमी पडेल, किंवा स्टोअर करायची जर सोय आहे तर आपल्याच बाळासाठी स्टोअर करावं, पुढे जाऊन कमी झालं तर ह्याला देऊया बाकीच्यांना द्यायपेक्षा, हे एक असतं. किंवा

0: असं पण असतं की फार दूध पंप करते एक्स्ट्रा म्हणजे मग कॅल्शियम कमी होईल अंगातलं, किंवा आईच्या प्रकृतीवर परिणाम होईल, बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल, असे बरेच गैरसमज असतात. आता माझ्या किंवा माझ्या बाळाच्या प्रकृतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये हे केल्यामुळे, त्यामुळे हे गैरसमज आहेत, हे मेडिकली प्रूव्हन काहीच नाहीये, पण हे सगळ्या गैरसमज आहेत समाजातले. डॉक्टर असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही एक्स्ट्रा पंप केलं तर तुमची हेल्थ खराब होईल किंवा बाळाची हेल्थ खराब होईल, हे मेडिकली प्रूव्हन नाहीये, कुठल्याही डॉक्टर कडून तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही.
1: खरं
0: गैरसमज असा पण एक आहे की ते स्टोअर करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, किंवा कटकटीची प्रोसेस आहे, किंवा ते दरवेळी जाऊन कोण देणार. ब्लड डोनेशनला कसं आपल्याला त्या कॅम्पला जावं लागतं रक्तदान करायला, किंवा याला घरी येऊन घेऊन जात नाहीत अजून तरी. तर हा पण एक गैरसमज असू शकतो की दरवेळी तिकडे कोण जाणार, किंवा ते स्टोअर करायचं म्हणजे फार कटकटीचं असेल, आता मी माझं बाळ सांभाळू का हे करत बसू, ह्याच्यामुळे सुद्धा ते पुढे येत नसतील कदाचित. तर मला हे परत परत सांगायचंय की ते अतिशय सोपं आहे, तुम्ही फक्त एका बॅग मध्ये तुमचं उरलेलं दूध घालून फ्रीज मध्ये ठेवून टाकायचं आणि ते घरी येऊन घेऊन जातात.
1: अगदी.
0: तर तुमचे तेवढे 2 मिनिटं तुम्ही जर ते सिंक मध्ये ओतायच्या ऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो.
1: ह्याची जर तुम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया समजून घेतली, मला असं वाटतं मिल्क बँक वाले सुद्धा सांगत असतील ही प्रक्रिया, हा तर ती योग्य ती समजून घेतली तर काय हरकत आहे आपण ह्या गोष्टी करायला. जेव्हा आपण हे दूध साठवतो त्याच्यामध्ये तर तेव्हा काय काळजी घ्यावी किंवा स्वच्छता कशा पद्धतीने?
0: मिल्क बॅग अनयुज्डच असतात, आपल्या नॉर्मल प्लास्टिकच्या पिशव्या असतात झिपलॉक वाल्या. तुम्ही पंप केलेलं दूध बाटलीतून फक्त पिशवीत ओतून ठेवायचं, बाकी काहीच नाही, आणि ती पिशवी फ्रीज मध्ये ठेवून टाकेल. एवढीच प्रक्रिया, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे आपण एनिवेज पंप करतोच, बाटलीत दूध आपण पंप करतो, ते सिंक मध्ये ओतून द्यायच्या ऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवा, एवढंच आहे, बाकी काही नाही.
1: म्हणजे खरंच खूप साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, फक्त की आपलं मन मोठं करण्याची गरज आहे थोडीशी. की काही का असे ना की आपल्या दुधानं जर एखाद्याचा जीव वाचत असेल, आणि याला मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट महत्वाचा आहे. की एखादी समजा स्तनदा माता तुमच्याकडे जर हा प्रस्ताव मांडत असेल तर मोठ्या मनानं तुम्ही देखील याला सपोर्ट करा. मी असं म्हणते की त्या पुण्यामध्ये तो तुमचाही वाटा थोडासा येऊ शकतो की ती त्या चांगल्या कामामध्ये. आईच्या दुधाचं महत्व काय वाटतं?
0: आईच्या दुधाला जसं त्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे तर त्याचप्रमाणे ते अतिशय महत्वाचं असतं. खास करून जे नवजात बाळ असतात, अकाली झालेली प्रीमॅच्युअर बेबीज, किंवा जे फुल टर्म असतात पण वजन खूप कमी असतं, त्यांच्यासाठी औषधा इतकंच महत्व आहे आईच्या दुधाचं. कारण त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची शक्ती लवकर भरून येते असे. आणि आता दवाखान्यामध्ये त्यांना ज्याला आपण पावडरचं दूध म्हणतो ते त्यांना देतात, पण शेवटी ते आईच्या दुधाशी कम्पेअर नाही होऊ शकत. म्हणजे आईच्या दुधातून जे त्यांना आवश्यक घटक मिळतात वाढीसाठी, त्यामुळे त्याचा औषधा इतकंच महत्व आहे. प्रीमॅच्युअर बेबीजना खास करून ते अतिशय महत्वाचं आहे, कारण पावडरच्या दुधाने तेवढी रोग प्रतिकारक शक्ती त्यांची डेव्हलप होत नाही.
1: खरंय. याच्यासाठी काही बंधन आहेत का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की रक्तदान करताना आपण कसं ब्लड ग्रुप किंवा हे आहे, पण मग ह्याच्यामध्ये असं काही आहे का दूध कुठल्याही बाळाला चालतं?
0: ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे, तुमचं काही मेडिकल चेकिंग सुद्धा होत नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध आहे तर तुम्ही ते डोनेट करू शकता. ते काय करतात, मिल्क कलेक्ट करतात सगळ्यांकडून, त्यांच्या मिल्क बँक मध्ये प्रोसेसिंग युनिट असतं, त्यामुळे ते प्रोसेस करतात दूध आणि मग त्या प्रीमॅच्युअर बाळांना देतात. म्हणजे तुम्ही दिलेलं, तुम्ही जर काही उलट सुलट खाल्लंय किंवा काही केलं, किंवा तुमचं बाळ समजा 6 महिन्याचं असेल तर आपलं दूध 6 महिन्याच्या बाळाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले शरीर तयार करतं. ते 20 दिवसाच्या बाळाला नाही चालू शकत, त्यामुळे पण ते दूध घेऊन ते प्रोसेस करतात आणि मग त्या बाळांना देतात. त्यामुळे कुठलीही नवीन माता जिला एक्स्ट्रा दूध आहे ती ते डोनेट करू शकतो, घर बसल्या करू शकते.
1: अगदी. बाळाच्या किंवा आईच्या आरोग्यावर काही परिणाम होतो?
0: नाही, अजिबातच नाही. कुठलीही डेफिशियन्सी किंवा काहीही होत नाही बाळाला सुद्धा. बाळाचं अर्थात पूर्ण पोट भरल्यावर मग एक्स्ट्राच आपण दूध डोनेट करतो, त्यामुळे याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही.
1: ही प्रोसेस केल्यानंतर मग जिथं या गोष्टींची आवश्यकता आहे तिथं ते मिल्क बँकेकडनं दिलं जातं का?
0: हो, जनरली जिथं एनआयसीयू असतं, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचं आयसीयू, त्याला एनआयसीयू म्हणतात, तिथेच त्यांची मिल्क बँक असते.
1: बर.
0: जसे कोल्हापुरात 2 आहेत, एक सीपीआरला आहे, एक साई स्पर्श हॉस्पिटलला आहे, तर तिथेच असते त्यांची मिल्क बँक. ते प्रोसेस करून तिथेच त्यांच्याच पेशंट्सना देतात.
1: बर. साधारण किती बाळांना दूध दिलं गेलं काही माहिती आहे?
0: 18 पेक्षा जास्त बाळांचा जीव वाचला असं मला दवाखान्यातून कळलं मी दिलेल्या दुधाने.

0: साधारण एक 16 लिटर मी डोनेट केलं
1: बर
0: 6 महिन्यामध्ये.
1: हा
0: त्याचा
1: टोटल
0: 18 पेक्षा जास्त बाळांचा त्याच्यामुळे जीव वाचला असं मला
1: हा
0: सांगितलं.
1: खूप चांगलं काम आहे हे. आणि मुळात आपण म्हणतो तसं की काही गोष्टी या सुचाव्या लागतात आणि त्या दृष्टीनं आपल्याकडनं सुद्धा तेवढी सकारात्मकता लागते हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कुठल्या माता पात्र ठरतात, म्हणजे कुठली आई देऊ शकते दूध?
0: कुठलीही आई जिच्या बाळाचं पोट भरून तिला एक्स्ट्रा दूध येत आहे ती डोनेट करू शकते. ह्याच्यासाठी कुठलेही हेल्थचे कंडिशन्स नाही आहेत किंवा असं काही नाही, कारण ते दूध मी म्हणलं तसं प्रोसेस करून दिलं जातं.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते हार्मफुल नसतं. कुठलीही नवीन आई जिला एक्स्ट्रा दूध आहे ती डोनेट करू शकते.
1: बरोबर. आता ह्या ज्या दूध बँक आहेत, तर या दूध बँकेचं साधारण कसं काम, कशा पद्धतीनं असतं, काय आहे?
0: आपण त्यांना फोन करतो जनरली. आपण एकतर जाऊन तिथं बॅग्स देऊ शकतो किंवा घरी येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातात. अँब्युलन्स मधून त्यांच्या कोल्ड स्टोरेज मधून ते घेऊन जातात दूध आणि ते प्रोसेस करून त्यांच्या बाळांना देतात.
1: बर.
0: तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डोनेट करू शकता.
1: हा, तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं, की कशी प्रोसेस होती किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
0: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला, कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
1: हेही महत्वाचं
0: आहे. त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात, किंवा ते एक दोन दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे, मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केले का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे, कारण प्री मॅच्युअर बाळ इतकी असतात किंवा एनआयसीयू मध्ये काही ना काही रोग झाल्यामुळे खूप बाळ ऍडमिट असतात. त्यांना ब्रेस्ट मिल्कनी त्यांची रिकव्हरी लवकर होते, त्यामुळे त्यांना प्रचंड शॉर्टेज असते. ते खूप कोऑपरेट करतात. घरी येऊन घेऊन जात होते माझ्या, कारण मी त्यांना सांगितलं मी बाहेर नाही पडू शकत.
1: बरोबर.
0: इतके दर 2-3 दिवसांनी मी नाही येऊ शकत, तर ते अँब्युलन्स घरी पाठवत होते. घरी येऊन कलेक्ट करून जायचे.
1: खरंय, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खर तर हे खूप चांगली गोष्ट होती की असं आपणहून कुणीतरी देत आहे. प्रत्यक्ष अशा कुणाला मातांना भेटायची संधी मिळाली का, की ज्यांना दूध दिलं गेलं बाळांना?
0: नाही मिळाली ऍक्च्युली. किंवा ज्या बाळांना माझ्या दुधाचा उपयोग झाला त्यांना सुद्धा मी नाही भेटू शकले कधी, मी ओळखत पण नाही. पण हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे की माझ्या ह्याच्यामुळे कितीतरी बाळांना नवीन जीवन मिळालं, किंवा ते आता त्यांना जास्त बळ मिळेल त्या दुधातून, त्यांची वाढ जास्त अजून चांगली होईल. हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे. मी कोणाला भेटू नाही शकले.
1: बरोबर. तुम्ही वर्किंग वुमन आहात.
0: हो.
1: मग त्याचा काही परिणाम झाला का?
0: परिणाम तसा काही झाला नाही. आपण जनरली म्हणतो की हेक्टिक शेड्यूल असेल किंवा थोडं स्ट्रेस असला तर दूध कमी येतं किंवा काय, पण त्याच्यासाठी तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही जर वेळा सांभाळल्या जसं माझी आई म्हणते बाळंतिणीच्या, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत. नाही.
1: आताच्या नवीन पिढीला काय सांगाल, कारण आता सगळ्यांचं मुळातच ब्रेस्ट फिडिंगला किंवा स्तनपानालाच विरोध असतो, किंवा सगळ्यांना करिअर महत्वाचं वाटतं, मुळात बाळ होऊ देणं हेच हा निर्णय घेणंच खूप महत्वाचं आहे, आणि मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग. मग ह्यासाठी नवीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगाल?
0: मला वाटतं ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान अतिशय महत्वाचं आहे, कारण सायंटिफिकली एकतर प्रूव्हन आहे, मेडिकली आपली बॉडी म्हणजे बायकांची शरीर त्याप्रमाणेच दूध तयार करतं जे ज्या घटकांची बाळाला प्रत्येक फेज मध्ये गरज आहे. पहिल्या महिन्याच्या बाळाच्या वेळी आपलं बॉडी वेगळे दूध तयार करतं, 2 महिन्याला वेगळं करतं. प्रत्येक स्टेजला जेव्हा बाळ स्तनपान करतं तर त्याची जी लाळ असते ती आपल्या बॉडी बरोबर कम्युनिकेट करती.
1: बरोबर.
0: तर त्याच्याप्रमाणे आपली बॉडी दूध तयार करत असते. त्याच्यातून आपल्या शरीराला कळतं, आईच्या शरीराला, की ह्याला कुठले घटक कमी पडतायत किंवा काय. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. ऍटलिस्ट सगळे ऑर्गनायझेशन सुद्धा पहिले 1 वर्ष तरी ब्रेस्ट फिडिंग स्ट्रॉंगली रेकमेंड करतात. पहिले 1 वर्ष तरी मिनिमम ब्रेस्ट फिडिंग सगळ्यांनी करावं. त्यातले पहिले 6 महिने जर भरपूर दूध असेल तर 6 महिने फक्त स्तनपानावरच ठेवावं. जर जेवढं कमी पडेल तितकं फॉर्म्युला नक्की द्यावा, पण जो कल कमी होत चाललाय ब्रेस्ट फिडिंग कडे, किंवा जे गैरसमज आहेत की त्याच्यामुळं वजन वाढतं किंवा मग डाएट करता येत नाही, मुलींना पटकन डिलिव्हरी झाली की पटकन शेपमध्ये यायचं असतं डाएट, म्हणून सुद्धा ब्रेस्ट फिडिंग, कारण ब्रेस्ट फिडिंग करताना भूक खूप लागते, तर तुम्हाला खावं लागतं, तुम्ही डाएट नाही करू शकत. हे सुद्धा एक रिझन आहे की मुली नाही करत आहेत. तर हे सगळे गैरसमज मला वाटतंय लांब करणं गरजेचं आहे. किंवा मुली जर आता शिकलेल्या आहेत किंवा करिअरसाठी जर तुम्ही नाही करणार ब्रेस्ट फिडिंग, तर ते तर अजूनच चुकीचं आहे, कारण मग तुम्ही शिकलेल्या आहात, तुम्ही वाचू शकता, ह्याचं महत्व काय आहे ते. तर ते जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे.
1: खरंय. आणि आता तुमचं बाळ केवढं आहे?
0: 7 महिन्याचं आहे.
1: हा, तर मला इथं हे आवर्जून सांगावं

0: वाटतंय की वरदा माझ्या समोर बसलेल्या आहेत आणि मला असं काहीही जाणवत नाहीये की त्यांनी ब्रेस्ट फीडिंग इतके दिवस केलं आहे म्हणून वजन वाढलंय किंवा त्यांच्यामध्ये काही फरक पडलाय, तर असं खरंच तुमच्याकडे बघून जाणवत नाही. उलट मी तर म्हणते एक छान समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय की खूप एक चांगलं काम केलं असं त्यांना वाटतंय.
1: श्रोते हो मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज आपण ऐकत आहोत वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. खरच हा त्यांचा उदात्त विचार त्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरलेलाच आहे. शिवाय समाजामध्ये त्यांनी स्वतःचा एक अशा प्रकारे आदर्शही घालून दिलेला आहे. हे कार्य जितकं त्यांना समाधानकारक आहे तितकंच त्यांच्यासाठी मदतगार ठरलेल्या काही संस्था किंवा दवाखाने म्हणा, डॉक्टर यांचा सहभाग सुद्धा किंवा यांचं पाठबळ सुद्धा आज तितकंच महत्वाचं आहे. तर याचसाठी आता आपण जाणून घेऊया बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता चौगुले आपल्याला काय सांगतायत ते.
2: माझं नाव डॉक्टर सविता चौगुले बिराजदार. मी सध्या साई स्पर्श हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2021 पासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते आणि आपल्याकडे तर मिल्क बँक साधारण 2 वर्ष झालं ते चालू झालंय. आता म्हणलं तरी वैद्यकीय शास्त्र जे आपण म्हणतो आईचं जे दूध असतं ते आमच्यासाठी जीवन अमृत सारखंच असतं म्हणलं तरी. मग जन्मानंतर आम्ही सांगतो की बाळ आपलं पहिले जे 6 महिने असतं फक्त ते आईच्या दुधाचे किंवा आईच्या स्तनपानवरतीच महत्व दिलं जातं. का बरं की स्तनपानचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये आईला पण रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढती आणि स्वतः बाळाची पण वाढते. थोडक्यात म्हणलंय की जे आई 6 महिन्यापर्यंत बाळांना दूध पाजते त्यांच्यासाठी त्याची बाळाचे जे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते त्यांना भरपूर महत्वाचे असतात. त्याच्यामुळे स्तनपानचं तर खूप महत्व आहेच. तर आपलं कसं आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे एनआयसीयू जे म्हणतो नवजात शिशूचं जे एनआयसीयू आहे जे जन्मल्याच्या बाळानंतर जे आपण 1 महिन्याच्या आत जे बाळ असतं नवजात किंवा न्यू बॉर्न म्हणतो त्या बाळाला जे आपण एनआयसीयू मध्ये ठेवतो त्या बाळांसाठी आपल्याला कधी कधी जे बाळ खूपच प्रीटम बॉर्न असतात किंवा कुठल्या बेबींची सर्जरी झाली असते किंवा ज्या बाळांना आईचं दूध मिळत नसतं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या बाळांना आम्ही हे जे आईचं दूध आम्ही मिल्क बँकेत मध्ये घेतो ते आम्हाला आवश्यकतानुसार आम्ही त्या बेबींना वापरतो म्हणजे पॅश्चराइज करून. मग आम्ही आता सध्या जसं आपलं हे स्तनपानचं सप्ताह आहे त्याच्यामध्ये आम्ही असं इम्पॉर्टन्स द्यायचं खूप आहेच आहे. स्तनपान तर प्रत्येक आई करतेच आपल्या बाळाला न विचार करता प्रत्येक आई 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपान वरतीच असतात प्लस आपण 6 महिन्यानंतर वरचं पण चालू करतो. पण जर आपले आई जे असतात म्हणजे आपल्या बाळाला ज्या बाळांना स्वतःच दूध बाळाला 5 दिवसानंतर ज्यांना खूप जास्त दूध असतं ते जर काढून ते डोनेट जरी केलं जे आपलं मिल्क बँक आहे त्याच्यामध्ये जे दुसरे बाळ आहे त्यांना भरपूर मदत मिळते. जे प्रीटम बॉर्न्स असतात म्हणजे 1 किलोचे खाली 1.5 किलोचे बाळे 2 किलोच्या खाली जे असतात किंवा ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झाल्या असतात त्यांना पहिले 2-3 दिवसामध्ये आईचं दूध मिळत नसतं. मग त्यावेळेस आम्ही हे दूध बेबींना देतो आणि त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर त्या बाळांना मदत मिळते. म्हणजे ते वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन्स असतात जे वरचं दूध देतो आम्ही डब्याचं किंवा दुसरं त्याच्यापेक्षा जे आईचं दूध दिलेलं सगळ्यात उत्तम असतं. खरं की त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते त्याला भरपूर मदत करतात म्हणजे त्याची पचन क्रिया सुधारते, त्याच्यामध्ये त्याचे जे संसर्ग असतात म्हणजे आपण म्हणतो इन्फेक्शनचे जे होण्याचे चान्सेस असतात ते पण कमी होऊन जातात बाळांमध्ये. त्यांच्या मेंदूच्या विकासमध्ये ते बाळाचं मदत करतं आणि जे न्यूबॉर्न डेथ म्हणतो किंवा आम्ही म्हणतो की न्यूबॉर्न डेथ जे 1 महिन्याच्या आत बाळांचे जे मृत्यू दर असतात ते पण कमी करायला भरपूर मदत करतं. आईच्या दुधाने एवढा इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. आणि जे आपण इथं जे दूध साठी जे मिल्क बँक चालू केलेलं आहे तर आमचं आव्हान असंच असणार आहे की जर जास्तीत जास्त मदर मध्ये आम्ही इन्फॉर्मेशन जर सर्क्युलेट केली किंवा माहिती दिली तर जे कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे आई आहेत जर त्यांनी स्वतः पुढे येऊन डोनेट जरी केलं मिल्क किंवा दूध जे दान केलं तर आम्ही ते पॅश्चराइज करून आमच्या बेबीन जे एनआयसीयू जे आपलं ज्याच्यामध्ये भरपूर बाळ आपले क्रिटिकल असतात पहिल्या 2-3 दिवसामध्ये किंवा येणार 1-15 दिवसामध्ये ज्या आईना अगदी कमी दूध असतं किंवा नसतं असं पण कधी कधी असतं आईला काही थोडक्यात काही आजार

0: असतात किंवा आईच खूप कॉम्प्लिकेशन्स मध्ये गेलेल्या असतात, तर त्या आईना पहिले 7 दिवस 8 दिवस काही जास्त दूध येत नसतं आणि आपल्याला बाळाला थोडं जास्त दूधची गरज असते, 2-3 ml 4-5 ml. मग थोडक्यात ते आम्हाला भरपूर मदत होते त्या बाळांना. जेवढी आम्हाला जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. जे मदर आमच्याकडे येतात आम्ही त्यांना विचारतो की म्हणजे तुमचं जे दूध आहे ते बाळाला तुम्हाला पुरतं का. मग आम्हाला भरपूर आया सांगतात की आमचं दूध आमच्या बाळाला तेवढं पुरतं, पण असं नाही आहे की त्यांना भरपूर जास्त दूध आहे. असे 2-4 आया आमच्याकडे पण येतात जे म्हणतात की आम्हाला दूध भरपूर आहे. मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही त्यांना त्याचं महत्व सांगतो की त्या दुधाचं किती महत्व आहे आपल्या बाळांना सोडून दुसऱ्या बेबींना. कारण की दूध एक दान जे आहे ते दुसरे कोण करू शकत नाही, शिवाय आपले गर्भवती झालेले जे आया असतात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. मग त्यांचं महत्व आम्ही त्यांना कळवतो. मग त्यांनी जर सहकार्य केलं की आम्ही त्यांना डोनेशनला प्रमोट करतो. आणि हे अगदी सोपं आहे, म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आता तर आम्ही असं केलं आहे की जे डोनेशन करतात आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी फक्त आम्हाला दूध काढून ठेवायचं आहे आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन कलेक्ट करतो. म्हणजे त्यांना असं कुठं बाहेर पण पडायची गरज नाहीये की त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज आहे आणि डोनेट करायची गरज आहे. त्यांनी फक्त आम्हाला ऍड्रेस सांगितलं आणि टायमिंग सांगितलं, तर आम्ही 2-3 दिवसानंतर तिथे जाऊन कलेक्शन करतो त्या एरियामध्ये किंवा त्या मदर्सपाशी. जे आया आमच्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करण्यासाठी इच्छा ठेवतात, आम्ही त्यांना आवाहन करतो तुम्हाला जर अगदी भरपूर दूध असेल तर आमच्याकडे तुम्ही जर दूध येऊन डोनेट केलं तर आमच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. आणि जसं म्हणलं की आईचं जे दुधाचं दान आहे ते एक श्रेष्ठ दान सारखंच आहे सगळ्या बाळांना जे आमच्या इथं आहे सध्या. आणि दुसऱ्या बाळांना पण, दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहेत ऍडमिटेड त्यांना पण ते उपयोगाला येतं. कारण की एक मिल्क बँक एका हॉस्पिटलला नाही दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण मदत करते, तुमच्या आजूबाजूला असतात ते. तर ते रक्तदान प्रमाणे दूध दान ही एक प्राण वाचवू शकते असं म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रेरणादायक आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, ज्या पद्धतीनं या दूधदानासाठी जे काही सहकार्य या सर्व डॉक्टरनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी केल्यामुळं वरदा भिडे यांचा हा संकल्प म्हणूया किंवा त्यांचा हा विचार पुढं यशस्वी झाला, सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आता आपण पुढे जाणून घेऊया वरदा भिडे अंदुरकर यांचा हा सर्व अनुभव.
2: अजून एक मला विचारायचं होतं, म्हणजे या संकल्पासाठी हे दूध दान करणं किंवा दूध माता बनणं या संकल्पासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे?
3: मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. कारण जसं मला माहित नव्हतं आपण डोनेट करू शकतो हे बऱ्याच जणांना माहित नाहीये. जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा मला सगळ्यांचे हेच फोन आले की आम्हाला हे माहितच नव्हतं असं करता येतं म्हणून. त्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे आम्हाला पण एक्स्ट्रा होतं, आम्हाला माहित असतं तर आम्ही दिलं असतं. तर हा अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये. आपण ब्लड डोनेशनचे बोर्ड बघतो, आपल्या घरी पॅम्फलेट्स येतात, कॅम्प्स असतात, किंवा अवयव दान सुद्धा आपण वाचलेलं आहे, त्याचे बऱ्यापैकी जनजागृती आहे. पण दूध दान आपण करू शकतो हे अजून समाजापर्यंत तितकं पोहोचलेलं नाहीये. किंवा कोल्हापुरातच 2 मिल्क बँक आहेत हे सुद्धा लोकांना माहित नाही. तर हे जनजागृती होणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जेवढ्या लोकांना माहिती होईल तितके लोक पुढे येतील.
2: तुमच्याकडनं अशा पद्धतीनं काही प्रयत्न झाले की
3: नाही? मी पेपरमध्ये दिलं होतं असं असं दूध दान मी केलं म्हणून, तर त्याच्या थ्रू झालं. आणि मी माझे जेवढे पण ओळखीचे होते किंवा ग्रुप्स होते त्यांना मी मॅक्सिमम सर्क्युलेट करायचा प्रयत्न केला.
2: बरं. किंवा तुमच्या समवयस्क मैत्रिणी असतील किंवा?
3: हा, माझ्या मैत्रिणी किंवा दोघी तिघी जणी माझ्या बरोबरच्या आहेत त्या सुद्धा नवीन माता आहेत. त्यांना सुद्धा मी सांगितलं की अशी सोय आहे तर तुमच्या शहरात सुद्धा असेल, तुम्ही चौकशी करून बघा आणि करा. किंवा दवाखान्यात सुद्धा बोर्ड लावले पाहिजेत किंवा आपल्याला माहिती दिली पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईला माहिती दिली पाहिजे की अशी अशी सोय आहे, तुम्ही दूध डोनेट करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन एक्स्ट्रा आलं तर. ही माहिती दवाखान्यात सुद्धा दिली पाहिजे. दवाखान्यात सुद्धा कुठे बोर्ड वगैरे आपल्याला दिसत नाही, विचारल्याशिवाय कळत आणि विचारायचं मुळात लक्षात येत नाही. कारण दिसत नाही तर आपल्याला वाटतं असं काही नाही आहे म्हणून.
2: बरोबर. ही गोष्ट लक्षातच येत नाही असं मला म्हणायचं. कारण त्यावेळेला कसं आपलं बाळ आहे आपण त्याला फीडिंग दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा घरच्यांचा डोक्यामध्ये आनंदाचे क्षण असतात नवीन बाळ आलंय म्हणून, त्यामुळे हे असं काही असू शकतं. तर तुम्ही म्हणालात तसं एखाद्या दवाखान्यांमध्ये सुद्धा असे जर काही बोर्ड लावले तर निदान वाचून हे कुणीतरी सजेस्ट सुद्धा करू शकतं. तुम्ही म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही दूध डोनेट केलं, पण मग

0: ही करता येऊ शकतं का?
1: हो, येऊ शकतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल अजूनही, बाळाची गरज संपून जर उरत असेल, तर तुम्ही कितीही कार्ड डोनेट करू शकता.
0: आता ह्या ज्या ह्युमन मिल्क बँक आहेत, ज्या आता आपल्याकडे तर दोन आहेत, मग ह्याच्या विषयी जास्त माहिती आहे का, किंवा मोठ्या शहरांमध्ये याची संख्या जास्त वगैरे आहे का?
1: मोठ्या शहरांमध्ये आहे, पुण्यात, बँगलोरला वगैरे आहे. म्हणजे मी ज्या मैत्रिणींना कळवलं त्यांनी सुद्धा चौकशी केली. शहर मोठ्या शहरांमध्ये आहे, पण तिथे सुद्धा जनजागृती कमी आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मिल्क बँक आहेत, पण त्यांच्याकडे दुधाचं खूप शॉर्टेज आहे, डोनेट करणारे लोक नाहीयेत.
0: बरं.
1: कारण कोणाला माहिती नाहीये,
0: माहिती नाहीये.
1: तर ही जनजागृतीच मला वाटते जास्तीत जास्त झाली पाहिजे. जरी एक जरी नवीन माता जरी ह्याच्यातून प्रोत्साहन घेऊन पुढे आली, तरी कितीतरी बाळांचा जीव वाचू शकतो.
0: बँक साठी पण काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं?
1: बँक साठी मला वाटतंय, आपण जे म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, किंवा आपले जे न्यूज पेपर्स आहेत, रेडिओ, हे जे सगळे पब्लिक कम्युनिकेशन जे जेवढे पण आहेत माध्यम, त्या सगळ्यातून ह्याची जास्तीत जास्त माहिती पोहोचवली पाहिजे. किंवा ह्या मिल्क बँक्सची माहिती पत्रक सर्क्युलेट झाली पाहिजे, पॅम्फलेट्स गेले पाहिजेत, ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे. किंवा आजकालचं युथ सोशल मीडियावरती इतकं असतं, तर आपण नेहमी बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते मेकअपच्या प्रॉडक्ट बद्दल सांगतील, कुठल्या तरी नवीन फॅशन ब्रँड बद्दल सांगतील. तर एखाद्या जरी इन्फ्लुएन्सरनी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर ती एकत्र खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि ह्या इन्फ्लुएन्सरचा प्रभाव इतका असतो, त्याच्यामुळेच त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. तर त्यांनी जर हे इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं ड्राईव्ह एखादं केलं, किंवा जर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं खूप लोक त्याच्यामुळे इन्स्पायर होतील.
0: खरंय. आणि खर तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की खर तर गरज जास्त आहे, पण पुरवठा त्यामध्ये खूपच कमी आहे. आणि एखाद्या छोट्या छान बाळाचा जीव आपण वाचवू शकतो किंवा त्याला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे खर तर ही खूप गरज आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहन करूयात.
1: रक्तदान अनेक जण करू शकतात, अवयवदान काही जणच करू शकतात, पण दूधदान ही अशी एक जीवनदायी देणगी आहे जी फक्त नवीन आईच देऊ शकते. त्यामुळे ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी नक्की पुढे यावं. आपल्या बाळाची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेले दूध एखाद्या अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळासाठी अमृत ठरू शकतं. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे, नवीन आई म्हणून दूधदान ही समाजाला काहीतरी परत देण्याची एक सुंदर संधी आहे.
0: तर खरंच ही खूप चांगलं, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं, खरंच एक पुण्याचं काम आहे असं आपण म्हणूयात. तर खूप छान संधी आहे. आणि आई झालेल्या प्रत्येकीला कुठलंही बाळ बघितलं तरी ते पटकन उचलून घ्यावं असं वाटतं, जरी ते आपलं नसेल तरी. आणि मग या रूपानं आपण जर त्याला जीवदान देत असू तर काय हरकत आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना आपण असं सांगूयात की खरंच जर तुमच्या मुलाच्या आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जर जास्त दूध येत असेल, तर या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे तुम्ही हे दूध दान देऊ शकता. प्री मॅच्युअर किंवा आजारी मुलांसाठी आपण हे दूध वापरलं असं तुम्ही सांगितलं मला, पण कधी कधी बाळ छान असतं, वाढ चांगली झालेली असते, वजन चांगलं असतं, पण तरी सुद्धा आईला दूध कमी
1: येऊ शकतं.
0: मग अशांसाठी सुद्धा
1: उपयोग केला जातो.
0: बरं.
1: मला वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं मिल्क बँक.
0: बरं. पावडरचं किंवा इतर काही माध्यम वापरण्यापेक्षा जर तुम्ही दूध बँकेला अप्रोच झालात, तर तिथं ऍक्च्युअल तुम्हाला आईचं दूध बाळासाठी मिळू शकेल. समाजानं आणि आरोग्य व्यवस्थेनं दूधदान चळवळीला कशा प्रकारे पाठिंबा द्यावा असं वाटतं?
1: आता मी जसं म्हणाले तसं, ही तुम्ही जनजागृतीसाठी तुम्ही वापर करू शकता. ह्याचा जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे. किंवा जनरली आता जसं तुमचा सप्ताह आहे 1 ते 7, त्याच्यामध्ये तुम्ही स्तनपानाबद्दल बोलाल किंवा त्याचं किती महत्व आहे हे सांगाल. इवन डॉक्टर्सकडे सुद्धा ब्रेस्ट फीडिंग किती महत्वाचं आहे बाळासाठी हेच बोललं जातं. पण त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेस्ट फीड करताना जर जास्तीचं दूध उरत असेल बाळाची गरज झाल्यावर, तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता. जेणेकरून ज्या माता स्तनपान करू शकत नाहीये त्यांच्या बाळांना सुद्धा आईच्या दुधाचा लाभ मिळेल जर तुम्ही दान केले तर. ही सुद्धा जनजागृती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ज्यांनी दूध दान केलंय त्यांचे अनुभव सुद्धा जर मला वाटते समाजापर्यंत पोहोचले, तर मला वाटते एखाद्या आईला जर कळलं की आपल्या दुधामुळं किंवा आपल्या काही मिनिटांमुळं दुसऱ्या एखाद्या बाळाचा जीव वाचू शकतोय किंवा त्याला जास्त बळ मिळू शकतोय, तर मला वाटते ती आई नक्कीच पुढे येईल.
0: नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत हा सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
1: मला खूप छान वाटतं.

0: ते म्हणजे मला खूप समाधानी वाटतंय, कारण माझ्या दुधामुळं कितीतरी बालकांचा जीव वाचला, किंवा ते पावडरच्या दुधाच्या ऐवजी आईच्या दुधावरती ती बाळ, त्यांना अजून बळ मिळते, त्यांना अजून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढतीये, त्यांच्या अँटीबॉडीज जास्ती तयार होत आहेत. हे फिलिंग खूप समाधानाचं आहे. म्हणजे जरी मी त्या बाळांना कधी भेटले नसेन किंवा काय, जे अगदी प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांचे आई वडील टेन्शन मध्ये बसलेले असतात कॉरिडोर मध्ये, मी जेव्हा व्हॅक्सिनेशनला जायचे माझ्या बाळाच्या तेव्हा मला दिसायचे, तर मला कुठेतरी वाटतंय की काही फॅमिलीज मध्ये माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल, किंवा कितीतरी बाळांना त्याच्यामुळे ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल, तर त्यांना एक रे ऑफ होप मिळाला असेल बऱ्याच फॅमिलीजना माझ्यामुळे. हे फिलिंग खूप समाधानी आहे.
1: या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जसं स्तनपानाचं महत्व सांगितलं जातं, त्याचबरोबर दूध दानाचं सुद्धा हे महत्व अधोरेखित करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि आरोग्य व्यवस्थेकडून हे झालं तर ते जास्त उपयोगी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना याविषयीची माहिती आहे, आता खूप जण आपली आजची ही मुलाखत ऐकत आहे, तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो, पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि दूध दान याविषयी खरं तर खूप अमूल्य अशी माहिती दिलीत, कारण ही अशी माहिती समाजापर्यंत जाणंच खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या या कामासाठी खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा, आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आताच आपण 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. सख्यांनो, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज याबाबत समाजामध्ये बऱ्याच अंशी जागरूकताही निर्माण झालेली आहे, पण मातेचं दूध दान याबाबतही सजगता वाढून आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिलं तर अनेक गरजू नवजात शिशूंना, बालकांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपल्या बालकासाठी आपण आई असणं किंवा आपण हे सगळं आईपण अनुभवत असताना बरोबरीनच अनेक बालकांचीही आई होण्यातला हा जर आनंद आपण मिळवला तर खरंच ते समाधान, सुख हे नक्कीच वेगळं असणार आहे. पटतंय ना?

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनिता ढवळे यांनी.
1: प्रियाताई, तुमचं स्टुडिओ मध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आता सख्यांना तुम्ही कोणते कोणते पदार्थ सांगणार
2: आहात? आता मी आपण जेवताना ताट म्हणले की सगळं ताट असं भरलेलं बघितलं की आपल्याला छान वाटतं. असं उजवीकडे भाज्या असतात, असं डावीकडची बाजू पण आपल्याला वेगवेगळी, नुसतं लोणचंच काय, वेगळ्या भरीत चटणी कोशिंबिरी असं आपल्याला
1: बघायला आवडतं.
2: आवडतं
1: नक्कीच नक्कीच. मग मला असं वाटतं की तुम्ही आता सुरुवातीला काही चटण्या सांगणार आहात. ओके, कोणती चटणी सांगणार
2: आहात?

0: सांगते, दोडक्यांच्या शिरांची चटणी,
1: दोडक्याच्या
0: दोडक्याच्या शिरांची
1: शिरांची
0: चटणी.
1: चटणी.
0: हाँ,
1: बर, असंही आपण त्या शिरा सगळ्या
0: शिरा
1: काढून
0: एक, आणि
1: टाकत
0: खरं
1: असतो.
0: म्हणजे या शिरांमध्येच सगळं
1: हो,
0: सत्व
1: सत्व
0: असतं.
1: असतं. अरे वा, बर, मग
0: आणि
1: कशी करायची?
0: चविष्ट खमंगही लागते ती.
1: हो ना, हो. आणि आपल्यालाही एक समाधान की आपण
0: हो,
1: जी
0: त्याचा
1: भाजी
0: उपयोग केलेला
1: हा
0: आहे,
1: आणलेली आहे त्याचा पूर्णपणे उपयोग
0: उपयोग
1: झालेला.
0: झालेला आहे.
1: बर, कशी करायची?
0: आता मी त्याचं साहित्य सांगते.
1: हा,
0: दोडक्याच्या शिरा साधारण अर्धी वाटी किंवा पाव वाटी, हे
1: हा,
0: दोडक्यांवरती अवलंबून आहे. किती, चार दोडके असेल तर थोड्या निघणार, त्याप्रमाणे साहित्य
1: शिरा
0: आपण कमी जास्त करून घ्यायचं.
1: हा हा,
0: 3 ते 4 चमचे तीळ, थोडीशी चिंच, थोडी म्हणजे एक न तुकडा छोटासा.
1: हा हा,
0: गुळ चवीप्रमाणे.
1: हा,
0: गुळ जर गोड आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालू शकतं.
1: ओके.
0: हिरव्या मिरच्या 5 ते 6, मीठ चवीप्रमाणे. आता मी कृती सांगते. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालूया, त्यामध्ये शिरा परतून घेऊया, मिरची पण परतून घ्यायची त्याच्या बरोबर, आणि वेगळ्या भांड्यामध्ये कढईमध्ये छोट्या तीळ भाजून घेऊया, त्याच्यामध्ये चिंच घालूया, हे मीठ हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया, आणि हे चटणी तयार.
1: मी म्हटलं की बरीच मोठी कृती
0: आहे. शिरा वाफवून घ्यायच्या, तेला तेलावर परतून घ्यायच्या मिरच्या या शिरा, त्याच्यात जर तुम्ही तीळ पण परतून घेतले तरी चालू शकतो. याप्रमाणेच आपण पडवळाच्या बियांची चटणी करू शकतो.
1: बर,
0: पुन्हा याची कच्च्या टोमॅटोची चटणी याप्रमाणे करतो.
1: बर,
0: असं वेगवेगळ्या चटण्या या पद्धतीप्रमाणे आपण करू शकतो.
1: मग पडवळाच्या बिया सुद्धा,
0: पडवळाच्या बिया हे साहित्य सगळं वापरायचं. फक्त बिया थोड्या असतील तर साहित्य कमी जास्त करूया.
1: अच्छा. हा,
0: बिया अशाच तेलावरती भाजून घ्यायच्या, पडवळाच्या बिया सुद्धा, आणि मिक्सरला लावून घ्यायच्या. तीळ, मीठ, साखर, चिंच नको असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता.
1: बर,
0: असे बदल करून वेगवेगळ्या चव चटकमटक चटणी आपण
1: करू शकतो. वा, खरंच खूप छान.
0: आणि बदल होतो डाव्या साइड मध्ये, नाहीतर नुसतं लोणचं आणि एक ठराविक ठरलेली शेंगदाण्याची चटणी.
1: आणि कसं होतं की लोणचं आपण घरामध्ये मोठ्या बरणीत करून ठेवलेलं असतं, त्यामुळे लोणच्याची तीच चव आपल्या समोर येते.
0: हा बदल होतो,
1: हा बदल होतो थोडासा. वा, खरंच खूप छान. आणि पडवळ्याच्या बिया तर आपण अशाही काढूनच टाकत असतो, दोडक्याच्या शिरा
0: सुद्धाही आपण काढूनच टाकतो.
1: हो, हा, खरंच खूप छान. तर याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: आता आपण कोशिंबीर, रायता प्रकार.
1: अच्छा, रायता प्रकार बघूया.
0: याच्यामध्ये मी आता सांगताना बीटचे भरीत किंवा बीटचा रायता याचं साहित्य सांगते. 2 ते 3 बीट, म्हणजे 2 मोठे चमचे शेंगदाणे कूट, मीठ, साखर, कच्चा कांदा, कांदा नसला तरी चालेल.
1: बर,
0: कोथिंबीर, गोडसर दही, आंबट दही नको कारण खाल्लं जात नाही. आता याची कृती सांगते. 2 ते 3 बीट वाफवून घेऊया.
1: बर,
0: खिसून वाफवून घ्यायचे.
1: अच्छा, म्हणजे बीट व्यवस्थित असे शिजून आले,
0: शिजून घ्यायचे. म्हणजे खिसून घ्या, घेऊया किंवा मग तुकडे करून जरी शिजवून घेतले तरी चालतात. अर्धवट शिजले तरी चालतात, अगदी हे व्हायला पाहिजे,
1: मॅश व्हायला पाहिजे तसं नाही.
0: त्याच्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे, आपल्या हातानेच असे कुस्करून घ्यायचे. घेऊया 2 मोठे चमचे शेंगदाणा कूट घालूया, कच्चा कांदा, मीठ, साखर आणि दही असं कालवूया.
1: बर,
0: याप्रमाणे गाजर, भोपळा याचाही आपण भरीत रायता, भेंडी याचं पण आपण रायता करू शकतो. आपण भेंडीचा रायता करतो तेव्हा त्याच्यामध्ये कूट नाही घातलं तरी चालतं. भेंडी अगदी खरपूस भाजून घ्यायची आणि नुसतं दही आणि कांदा घालून सुद्धा चांगला,
1: दही मध्ये आणि कांद्यामध्ये ती घालायची. वा, आता बीटचा रायता झाला, आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत आपण?
0: आता कोशिंबिरी सारखंच ही पालेभाज्यांची मी पचडी सांगते.
1: अच्छा, पालेभाज्यांची पचडी.
0: साहित्य सांगते. मेथी एक पेंडी किंवा शेपू किंवा पालक कशाची आपण करू शकतो, किंवा या सगळ्याची मिक्स जरी केली तरी चालू शकते.
1: बर,
0: पण शक्यतो सेपरेट केलेली फक्त मेथी, म्हणजे त्याची चव आपल्याला कळते,
1: मिळते. बरोबर.
0: शेपू कुणाला आवडत नाही वास वगैरे, पण ह्याची पचडी केल्यानंतर एवढा वास येत नाही.
1: अच्छा,
0: आवडत असल्यास शेपूची करणे. आणि हिरवी मिरची 1-2-3, शेंगदाणा कूट 2 मोठे

0: चमचे,
1: हाँ
0: अर्धे लिंबू,
1: हाँ
0: मीठ, साखर चवीप्रमाणे आणि फोडणीचे साहित्य,
1: बर
0: मोहरी, जिरे, हळद, हिंग एक एक चमचा
1: एक एक
0: प्रत्येकी
1: चमचा प्रत्येक
0: असं हे साहित्य.
1: बर.
0: आता याची कृती सांगते.
1: हाँ
0: भाजी स्वच्छ धुवून, निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची
1: हाँ
0: आणि त्याच्यामध्ये कांदा वापरायचा असल्यास वापरायचा बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणा कूट, फोडणी, लिंबू पिळून, मीठ, साखर अगदी हाताने कुस्करून अशी ती पचडी कालवायची,
1: कालवून घ्यायची
0: आणि ही पचडी तयार. फक्त दही नाही वापरायचं, त्याच्यात लिंबू वापरायचं.
1: खरं तर किती सोपी आहे ही. फक्त या सगळ्या पालेभाज्या अवेलेबल असणं गरजेचं आहे.
0: पण शक्यतो मेथी वगैरे, पालक याची पचडी चांगली लागते.
1: मेथी, पालक. ओके. मग ह्या पदार्थांची आपण नुसतं मेथीची पण करू शकतो,
0: मेथीची पण करू शकतो,
1: पालकची पण करू शकतो.
0: शेपू ज्यांना आवडतो त्यांना नुसत्या शेपूची पण करू शकतो.
1: अच्छा,
0: पालेभाज्यांची पचडी.
1: पचडी, वा. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: मी आता भाजी मधला एक प्रकार सांगते. मुळ्याची भाजी.
1: बर.
0: तर मुळ्याची भाजी म्हणजे साधारण खिसून फोडी करून असंच करतो.
1: हो.
0: पण हा जरा वेगळा प्रकार. वेगळा म्हणजे करायला सोपा, पटकन होणारा. लहान मुलं मुळ्याची भाजी खात नाहीत, त्यांना ही बटाट्याची भाजी असल्यासारखीच वाटते आणि खातात.
1: बर.
0: आपण बटाट्याची काचऱ्याची भाजी म्हणतो तसं ही मुळ्याची काचऱ्याची भाजी.
1: बर.
0: आता मी त्याचं साहित्य सांगते. दोन तीन मुळे, एक ते दोन कांदे, तिखट मीठ, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट. कृती सांगते. मुळे बारीक पातळ काप करून घ्यायचे मुळ्याचे, आणि कांद्याचेही तसेच काप करून घ्यायचे किंवा उभा चिरायचा कांदा. थोड्याशा तेलावरती दोन चमचे तेल कढईत घालूया. कांदा मुळा चांगला खरपूस परतून घ्यायचा. परतून झालं की त्याच्यामध्ये तिखट घालून, ही फोडणी तरी झालेलीच असते, तिखट, मीठ आणि थोडीशी साखर आवडत असल्यास शेंगदाणे कूट घालून ही बटाट्याच्या भाजीसारखीच कुरकुरीत छान भाजी तयार होते.
1: वा. एकतर मुळ्याच्या काचऱ्याची भाजी, खरं तर आपण कोणी इमॅजिन पण करू शकत नाही. मुळा म्हटल्यावर सॅलेडवर ठेवला जातो,
0: सॅलेडवर ठेवतो, ठराविक फोडी करून आपल्या
1: नेहमीची जशी भाजी आहे
0: तशी खात नाही.
1: आणि थोडस तिखट अशी चव असते त्याला,
0: तिखट आणि कांदा विंदा असल्यामुळे खमंग
1: खमंग लागते. वा, खरंच खूप छान. तर प्रिया जोशी, तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून आलात आणि छान छान पाककृती आपल्या सख्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: सख्यांनो, आताच आपण प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती जाणून घेतल्यात. त्यांच्याशी बातचीत केली होती अनिता ढवळे यांनी. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आता आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची

श्रोते हो आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचा एक वाजतो आहे. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: किसी श्रोता ने बड़ी अच्छी सी पंक्तियां लिखकर भेजी हैं, चलिए पढ़ते हैं। लेखनी जब हाथ में आती, मन की हर धड़कन कह जाती, जो शब्दों में ना ढल पाए, स्याही बनकर कागज पर छा जाए। लेखन केवल अक्षर नहीं, जीवन का मधुर।
1: आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं झालं, त्यावेळी ते बोलत होते। युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला। समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात, असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं। नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील, असं प्रधानमंत्री म्हणाले।
2: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा। हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी। नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा। आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप।
1: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ मुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत। दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण, निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत। हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली IIT इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची काल सांगता झाली। वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान, डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला। या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक, संशोधक आणि तज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण, शाश्वतता, बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे। आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयुनचा 21-16, 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीट

डब्ल्यू एफ विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताई जू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 मध्ये सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमान पदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 मधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 मध्ये कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज जुडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. जुडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदक पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री V.D. सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्य पूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रूपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची समुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत तुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमा भागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान

विभागानं कर्नाटक, केरळ, माहेर, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इस गीत के साथ ही अब सदाबहार
1: FM बँड 101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणी साठ्यात वाढ. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशा मुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलतंय त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील AI संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झालाय असं ते म्हणाले. राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घर बसल्या मिळायला मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोली भाषेत किंवा सुलभ पद्धतीनं शेतीविषयक सल्ले मिळत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झुविंगला मागे टाकत तैपई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमान पदाची

ही पॅटर्न अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 मधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचा मार्गक्रमण सुरू होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 साली कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या

0: ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश धंगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात इश्रूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लैतुंजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत एकूण 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या करजगी इथल्या अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा दिली. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी इथून ही 4 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. काही धरणांमध्ये विसर्ग सुरू झाला असून काही ठिकाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पैठणमध्ये जायकवाडी धरणात सध्या 1810.361 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या 46,617 घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होते. हे लक्षात घेता जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळवणा धरणही ओसंडून वाहू लागलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी काल अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या मनोर मासवण पालघर, पालघर सरावली बोईसर तसंच बोईसर चिंचणी डहाणू या प्रमुख मार्गांची सद्यस्थिती तसंच सुरू असलेली विकास कामं आणि दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता आहेत. 13 जण जखमी झालेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी दिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवलेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवण्यात आले आहेत. हवामान. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला, अमरावती यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणी साठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही.

0: घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. शुभसंध्या. ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करताना बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. आफ्रिकेत कांगोमधल्या इबोला या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला असून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधला या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवले आहेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,400

0: 68 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवले असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंग्वेनचा 21-16, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला अमरावतीसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: युवकांना नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी संबोधनाचं थेट प्रक्षेपण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठासह अनेक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं. शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या

0: येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी संबोधनाचं थेट प्रक्षेपण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठासह अनेक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं. शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठातील AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
1: The world has started talking about the sixth industrial revolution now. The speed at which the technology is changing, the speed at which the way we conduct our business is changing, I think it is right time that our educational institutions embrace all the new technologies. It is imperative that our educational institutions adopt and transform their entire pedagogy, their entire way of imparting education.
0: कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील AI संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे असं फडणवीस म्हणाले. राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घरबसल्या मिळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत आणि सुलभ पद्धतीनं शेतीविषयक मिळत आहे हे निश्चित स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं. जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याचा पुनरुच्चार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केला. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार हे त्याचं तत्व असेल. तसंच कुळ, वहिवटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही लवकरच आणला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दारातच विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचं प्रतिपादन राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. भंडारा इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 20 हून अधिक शासकीय विभागांनी सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती आणि सेवा उपलब्ध करून दिल्या. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील गावात दिनांक 25 जुलै रोजी हिवतापाचे रुग्ण आढळून आले तर मागील 4 ते 5 दिवसात 55 हिवताप दूषित रुग्ण आढळले. सद्यस्थितीत दरेकसा येथील मलेरिया आटोक्यात असून 4 टीम्सच्या माध्यमातून हिवताप प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. जंगल व्याप्त गावात डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत असला तरी यासारख्या साथी रोखण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोल्लार यांनी म्हटलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गोंदिया जिल्ह्यात 29 जुलैला झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी पाऱ्यानं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंद्या आणि पुष्पनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. अनेक घरांची पडझड, शेतातील सोलर पॅनलचं नुकसान, झाडे उन्मळून पडणं तसंच वीज यंत्रणेची मोठी हानी झाली. या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ प्रशांत पडवळे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्तांची पाहणी केली. उपस्थित महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकारी तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देत प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासकीय नियमानुसार त्वरित आर्थिक मदत देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ग्लासगो इथं आज होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे औपचारिकरित्या सोपवण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रकुल क्रीडाध्वज आणि होस्ट बॅटन अहमदाबादच्या प्रतिनिधींना प्रदान करण्यात येईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 साली कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लैंतोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. भारतीय मुष्टियोद्ध्यांनी या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी 7 सुवर्ण पदकं जिंकून आपल्या राष्ट्रकुल मोहिमेचा शानदार समारोप केला. राष्ट्रकुलच्या एकाच स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकं जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं अजिंक्यपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे. तैवानच्या तैपेई इथं आयोजित या स्पर्धेत आज सकाळी 9:30 वाजता झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या नेअंगुएन थुई लिन विरुद्ध सरळ 2 सेटमध्ये 21-16, 21-16 अशी सरस कामगिरी करत हे यश मिळवलं. तन्वीनं तैवानच्या ताई त्सू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. सायना नेहवाल नंतर हे विजेतेपद जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. हवामान. विदर्भात पावसाचा जोर उतरला आहे, मात्र आज आणि उद्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज नागपुरात दुपारी अल्प कालावधीसाठी हलक्या पावसाची नोंद झाली. आगामी काही तासात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र विकासासाठी तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. 2030 स्पर्धा अहमदाबाद इथं रंगणार. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत तन्वी शर्मा ठरली सर्वात तरुण विजेती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत

0: 100 मजबूत स्टेप।
1: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते। शैक्षणिक संस्थांनी नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन रोजगारक्षम अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। ज्ञान निर्मिती संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते असं ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी आहे। जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून रोबोटिक्स डीप टेक क्वांटम तंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीही केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे। त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही AI तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं। जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानची बिरात ते बोलत होते। आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे या कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली।
2: जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील। फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल CTS वर, त्या मालकाचा फोटो असेल, QR कोड असेल ज्यातनं लोकेशन माहित होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेनं दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे।
1: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं। लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालय लोकांपर्यंत पोहोचायला हवीत हीच शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले। महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय द्यायचं काम करतो असं त्यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक गतिमान लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बारामती इथं बोलत होत्या। भंडारा जिल्ह्यात आयोजित शिबिराचं उद्घाटन गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झालं। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित शिबिरात 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे। आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं। तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला। 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे। ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल। या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल। 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आंबोली पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटाचं विजेतेपद चैतन्य रूपनर यानं तर महिला गटाचं विजेतेपद साक्षी पवार हिनं पटकावलं आहे। 700 जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला। सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे या आधीच्या अंदाजांपेक्षा ही वाढ अधिक असल्याचं अहवालात

म्हटलं आहे, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेनं या परिस्थितीला चांगलं तोंड दिलं आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनुकूल मान्सूनमुळे आर्थिक उलाढाली वाढतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल.

अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणं 100% भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 93% पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. मुठा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उद्या राज्यातल्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणं भरू लागली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948 अर्थात 2 ऑगस्ट 2026. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीर्तन. विषय आहे जलसंवर्धन जीवन रक्षण.

भगवान म्हणाले, आकाश, वायू, अग्नी, उदक, पृथ्वी, नक्षत्र, दिशा, प्राणी समूह, वृक्ष, लतादी, नद्या आणि समुद्र हे सर्व भगवंताचे शरीर आहे. म्हणून या सर्व पदार्थ मात्राला अनन्य भावानं वंदन करावं. निसर्गातील सर्व शक्तींना परमेश्वर समजून वंदन करायचं म्हणजे त्याचा विनियोग करताना योग्य ती काळजी घ्यायची, त्यांची नासधूस होणार नाही याची दक्षता बाळगायची. निसर्ग मानवाला उपयोगी पडतो, पण मानव प्राणी त्याचा संहार करायला मागे पुढे पाहत नाही. पाणी सुद्धा आपल्याला निसर्गातूनच मिळतं. जीवनाचं जीवनही पाण्यावरच अवलंबून आहे. सर्व जीवसृष्टी पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढीला लागली तसतशी या नैसर्गिक संपत्तीची उणीव भासू लागली. त्यासाठी मानवानं या संपत्तीचा फार जपून वापर करायला हवा. पाण्याला जीवन म्हणतात. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पावसाचं पाणी पाहिजे तेव्हा शेतीला मिळू शकत नाही, म्हणून सरकारनं मोठ्या मोठ्या नद्यांवर बांध घातले आहेत. पाण्यापासून जलविद्युत निर्माण केली जाते. वीज घरगुती उपयोगासाठी तर वापरता येतेच, याशिवाय मोठे मोठे कारखाने, आगगाड्या सर्व विजेवर चालतात. या निर्मितीसाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकरी पर्जन्याची फार आतुरतेने वाट पाहत असतो, कारण पिकं पावसाच्या शेतीवर अवलंबून असतात. कालवे, विहिरी, तळे या सर्व निर्माण केलेल्या सोयी आहेत. जर पाऊस पडला नाही तर आज सगळं काही आटून जाणार. म्हणूनच तर या वरुण राजाच्या आगमनासाठी शेतकरी अगदी अगतिक झाला असतो. केशवसुत म्हणाले,

मनुष्य तहानेनं व्याकुळ झाला म्हणजे मग त्याला पाण्याचं महत्व कळतं. दुष्काळाच्या भागात त्याला ते जास्त कळतं. पाणी पाजणं इतकं पुण्य कशातच नाही अशी आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण पाण्याविना जीव कासावीस होतो. पाण्याची ही महती जाणूनच पाणपोई उघडणं हे पुण्याचं काम समजलं जातं. 100 अश्वमेधांचं पुण्य पाणपोई उघडण्यास आणि पाणी पाजणाऱ्यास मिळतं.

पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. माणसाच्या मूलभूत गरजा विचारल्या तर अन्न वस्त्र निवारा असं म्हटलं जातं. परंतु या तिन्ही गरजा पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण पाणीच जर नसेल तर अन्नधान्य पिकणार तरी कसं? महाभारतामध्ये युधिष्ठिरानं भीष्मांना विचारलं की हे तात, माझ्या मनाची अशी धारणा आहे की अन्न व जलदानापेक्षा कोणतेही श्रेष्ठ दान नाही. कारण अन्नामुळे सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात आणि जीवन धारणा करतात. भुकेल्या मनुष्याला कुणी अन्न दिले म्हणजे जीवन दिले आणि जीवनदानासारखं दान या संसारात दुसरं नाही. पूर्व काळात राजा शिबीनं कबूतराकरिता स्वतःचे प्राणदान देऊन उत्तम गती प्राप्त केली होती. तेव्हा हे कुरुक्षेत्रा, प्राणदान करणारा मनुष्य श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो असे मी मानतो. त्यावर पितामह भीष्म म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिरा, परंतु अन्न हे सुद्धा पाण्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. अन्नाचा मुख्य आधार पाणी हेच आहे. देवतांचे अन्न अमृत, नागांचं अन्न सुधा, पितरांचं अन्न स्वधा, तसंच पशूंचं अन्न तृणलता आणि अन्न हे समस्त मानव जातींचं प्राण आहे आणि हे सर्व अन्न जलापासून तयार होतं. म्हणून जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्या मनुष्याला आपलं कल्याण हवं असेल त्याने जलदान करायला हवं. जलदान करणारा सदैव आपल्या शत्रूपेक्षा श्रेष्ठ ठरतो. मृत्यूनंतरही त्याला अक्षय सुख प्राप्त होतं. इतकं जलदानाचं महत्व असताना आपण मात्र जलाचा वापर वाजवीपेक्षा जास्त करतो. असेच जर चालत राहिले तर आज आहे त्यापेक्षाही ही भूजल पातळी खालावेल. निसर्गानं दिलेल्या या स्रोताचा त्याच्याशी संगती करून मैत्री करून वापर केल्यास ही भारत भूमी सदैव सुजलाम सुफलाम राहील. फक्त गरज आहे ती प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनापासून ठरवून त्याप्रमाणे वागण्याच्या निश्चयाची. तेव्हा प्रत्येक भारतीयानं ठरवावं.

वाहणारा जीवनाचा म्हणजेच गंगेचा प्रवाह या भूतलावर कसा आला, त्यासाठी किती भगीरथ प्रयत्न करावे लागले ते आख्यान रूपाने पाहू।

नारायण महाज्ञानी असा राजा? अहो सगर म्हणजे तरी काय? सगर राजाचे वडील महाराज बाहुक यांचे राज्य शत्रूने हिरावून नेलं. अतिशय खिन्न उद्विग्न मनस्थितीत बाहुक राजा पत्नीसह वनात हिंडत असताना तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी काळानुरूप पतिनिधनानंतर सती जाण्यास निघाली, परंतु बाहुकाचा गर्भ तिच्या उदरात आहे हे कळताच और्व ऋषींनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केलं. पुढे तिच्या सौतींनी तिला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा त्या गर्भावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. तर असा हा विषासह जन्मला म्हणून

असा या सगर राजाला चक्रवर्ती राजा म्हणून स्थान मिळावं त्यासाठी त्यानं अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आणि यज्ञासाठी अश्व पाठविला. तसेच त्या अश्वाच्या रक्षणार्थ आपले पाठोपाठ पुत्रही पाठवले. परंतु जर राजाचा यज्ञ सफल झाला तर राजाला इंद्रपदाची प्राप्ती होईल म्हणून जाणून बुजून इंद्रानं तो घोडा पळविला आणि कपिल मुनींच्या आश्रमात आणून बांधला. अश्वरक्षणार्थ निघालेले सगराचे पुत्र शोध घेत घेत कपिल मुनींच्या आश्रमात आले. त्यावेळी मुनी तपश्चर्या करीत होते, परंतु राजाचा अश्व मात्र आश्रमात बांधलेला त्यांना दिसला. सगराच्या मुलांनी मुनींचा वाटेल तसा अपमान केला. ध्यानस्थ असलेल्या मुनींनी आपल्या तपस सामर्थ्यांकडे राजपुत्राकडे पाहताच ती सारी तिथेच मरण पावली. इकडे मुले परत आली नाही म्हणून राजाही चिंताक्रांत झाला आणि अश्वाशिवाय यज्ञाची पूर्तताही होईना. सगराच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा असमंजस आणि त्या असमंजसचा मुलगा अंशुमान हा सगराचा नातू. अंशुमानही बुद्धिमान होता, पराक्रमी होता. त्याला सगर महाज्ञानी ऋषींनी ही सगळी आज्ञा करताच अंशुमान कपिल मुनींच्या आश्रमात गेला. मुनींना हात जोडून प्रार्थना केली

परम आदराने मुनींना वंदन करून यज्ञाचा अश्व घेऊन तो परत आला. घडलेला सर्व वृत्तांत पितामह सगरांना

सांगितला. सगर राजानं यज्ञ पूर्ण केला, पण पुत्र वियोगाच्या दुःखानं ते अतिशय व्यथित झाले. पुढे सगराचा नातू अंशुमान, त्याचा मुलगा दिलीप आणि दिलीपाचा मुलगा भगीरथ. हा भगीरथ एके दिवशी

भगीरथाला कळलं की सगराचे पुत्र कपिलांच्या शापाने भस्म झाले. महाप्रज्ञावंत भगीरथ तत्काळ मुनींच्या आश्रमात आला, म्हणाला,

बराच काळ मुनींच्या आश्रमात राहून त्यांची मनोभावे सेवा करून त्याने त्यांची मर्जी संपादन केली आणि एका प्रसन्न वेळी आपले पूर्वजांचा उद्धार कसा होईल हे मुनींकडून जाणून घेतलं व त्याप्रमाणे हिमालयात आई गंगेची प्रार्थना करण्यास हा भगीरथ निघून गेला. त्याची ती कठोर तपश्चर्या पापापहारी दुरितारी.

त्याची तपश्चर्या पाहून गंगा माता प्रसन्न झाली. परंतु ती भगीरथास म्हणाली, बाळ भगीरथ, मी तुझ्या बरोबर येण्यासाठी तयार आहे, पण माझा हा प्रचंड वेग धारण करण्यासाठी तितक्याच अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. नाहीतर मी सरळ पृथ्वी फोडून पाताळात निघून जाईल. काय करावं? भगीरथानं माय गंगेकडूनच जाणून घेतलं आणि तो प्रवाह रोखण्यासाठी म्हणून तो भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करण्यासाठी कैलासावर निघाला.

भगीरथाची तपश्चर्या जशी जशी पूर्ण व्हायला लागली तशी तशी अत्यल्प प्रमाणात लवकर प्रसन्न होणारा हा भोलेनाथ त्याचंही सिंहासन आनंदानं डोलायला लागलं।

भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावर गंगेचा प्रवाह धारण केला. पुढे भगीरथाने प्रार्थना केली म्हणून तिला त्याच्या पाठोपाठ भूतलावर पाठवली. परंतु एक अट घातली, भगीरथ तू मागे पाहू नकोस, गंगा तुझ्या पाठोपाठ येईल. हिमवान पर्वतापासून जसा जसा भगीरथ खाली आला तसा तसा प्रवाह मागे मागे येत गेला.

जन्मू राजाने प्राशनाचा प्रयत्न केला, पण भगीरथाच्या प्रार्थनेवरून त्याने तिला मोकळे सोडून दिले. तिचे नामाविधान झाले जान्हवी. अशी ही अखिल जगताला पावन करणारी परम पावनी गंगा भगीरथाने आणली म्हणून भागीरथी ओळखली जाऊ लागली, नावारूपाला आली.

देत स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतंय. तिला भगीरथ प्रयत्नानं पृथ्वी तलावर आणल्यावर मानवाने याची जाणीव ठेवून तिला शुद्ध ठेवायला हवं. भारतीची संस्कृतीची शिकवण जोपासायला हवी. आज या संवर्धनाची अतिशय गरज आहे, कारण जलसंवर्धन झालं नाही तर जीवन रक्षणही होणार नाही. म्हणूनच जीवाचे जीवन जे पाणी, त्याची प्रत्येक जीवाने काळजी घ्यावी. मूळ पदात तुकोबा सांगतात.

शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आता आपण ऐकलात. आपण ऐकलं कीर्तन, विषय होता जलसंवर्धन जीवनरक्षण. कीर्तनकार होत्या शुभांगी चिंचाळकर आणि सहकारी. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. रात्रीचे 8 वाजत आहेत. आमची पुढील उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, आव्हान, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत। त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला। तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख।
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये। मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे।
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
2: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतन सोबत करत असे, ताई आणि माई, आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे, आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं।

0: आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं तर मी आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं, आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबाबाव यांची कादंबरी होती वैरी आणि त्यातल्या मधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहे डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
4: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप.
3: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं. फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे. जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी

सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला. तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं. मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल. आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधल्या या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे

आफ्रिकेतल्या कांगो मधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगो मधल्या या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. आजाराचा मृत्यूदर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं WHO म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा दायक प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले.
शत्रूने दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्याने घेतो आणि लष्करा

सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिकेला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. 225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ऐसा जादू सोना सारी मन का।

भाव है तेरे अंदर में, हम तो जोगी राम के।

0: आलेख और स्वर यूनुस खान, प्रस्तुतकर्ता रमेश कुखले।
1: आज के फनकार।

0: 2026 Commonwealth Games will come to a close with a spectacular closing ceremony at the iconic Hydro Arena in Glasgow tonight. On the occasion, Ahmedabad will receive the Commonwealth Games flag and the host baton in a ceremonial handover during the closing ceremony, marking India as the host for the centenary 2030 edition. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.

0: 2026 Commonwealth Games will come to a close with a spectacular closing ceremony at the iconic Hydro Arena in Glasgow tonight. On the occasion, Ahmedabad will receive the Commonwealth Games flag and the host baton in a ceremonial handover during the closing ceremony, marking India as the host for the centenary 2030 edition. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.